एरवी लौकिक जगातली मूर्खांची आणि पडत मूर्खांची लक्षणं सांगताना कान उघाडणी करणाऱ्या रामदासांची परखडवाणी प्रभुरामचंद्राला साथ घालताना कुसुमाहूनही कोमल होते. व्यासंगाच्या कठोर पर्वतातून आर्ततेचा उत्कट निर्झर वाहू लागतो. देवा, तुझ्या वाचून माझं खरंच कोणी नाही रे, ही प्रार्थना डोळ्यात जागी होते. ही ओढ, ही काकुळती, रामसोबतीची वत्सल आस, ही समर्थवाडीची एक सुकोमल छटा.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: 20 जुलै, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामापायी ठेवावे मन, त्यासी कर्तव्य नाही उरले जाण. देह भोग आजवरी नाही सुटला कोणाला, त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला. तुम्हाला आता करण्याचेच नाही काही, भाव ठेवा रामापायी. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामास जावे अनन्य शरण, कृपा करील तो दयाघन. देह सोडावा प्रारब्धावर, ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद. दृश्याते नाही मानू सत्य, रामरूपी ठेवावे चित्त. विषयासी नाही देऊ थारा, दया येईल रघुवीरा. नाही देवाजवळ मागू दुजे जाण, तुमचे नामी लागो मन. ऐसे प्रार्थिता जो झाला, राम कृपा करील त्याला. नाही भंगू द्यावे समाधान, रामापायी ठेवावे मन. लोभ्याच्या मनात जसे वित्त, तसे साधकाचे नामात चित्त. एवढे ज्याने केले काम, त्याला नाही रामाचा वियोग. पाण्या वाचून जसा मासा तळमळतो, तसे नामाशिवाय व्हावे मन. एक मानावी आज्ञाप्रमाण, नाही याहून दुसरे साधन जाण. साधनाच्या अटाअटी नाही देह करू कष्टी. रामा वाचून नाही कोणी सखा, त्याला नाही कोठे धोका. प्रपंची ज्याचा राम सखा, भय चिंता दुःख नाही देखा. राम सेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. सर्व करता राम, हा भरवसा ठेवावा ठाम. राम करता हा ठेविता विश्वास, काळजीचे कारण उरत नाही खास. रामरायाचे सान्निध्य राखता, भय चिंता शोक यांची नाही वार्ता. सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण. नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान, गुरु आज्ञाप्रमाण तीच गुरुपुत्राची आहे खूण. नाही या वचून दुसरे स्थान, जिथे राहे समाधान. रामापायी व्हावे लीन, याहून नाही दुसरे लिहिणे जाण. आता याहून दुजे नाही करणे काही, असा भाव ज्याने ठेविला हृदयी. त्याला राम नाही राहिला दूर, नामाविण न मानावे हित. त्यानेच जोडेल भगवंत, नाही करू देहाचा कंटाळा. राम ठेवील त्यात रहावे सदा. जे जे होतील देहाचे हाल, ते परमात्म्यापासून आले असे जाणावे. नाही करू काळजीला, मी नाही सोडले तुम्हाला. ज्याची वाटते महती, त्याचेच चिंतन होय चित्ती. रामा वाचून न ठेवा दुजा भाव, चित्तास येईल तेथेच ठाव. देहा सकट माझा प्रपंच जाण, हा रामा तुला अर्पण. ऐसे वाटत जाणे चित्ती, कृपा करील रघुपती. सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान, तेणे मिळेल मनास समाधान. रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 201 दशक 14 समास 5 चंचल लक्षण निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. चंचल हा अंतरात्मा. चंचलाच्या मूळ मायेच्या सर्व व्यापालाच जर पूर्णपणे ओळखू शकत नाही तर निश्चल अशा अपाराचे अनुमान कसं करता येईल. आकाशामध्ये शोभेचा दारूचा बाण गेल्यावर तो पलीकडे जाईल कसा. जाताना मध्येच विझेल हा त्याचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे मनोधर्म हे एका ठिकाणी असतात त्यामुळे त्याला वस्तू म्हणजे परब्रह्म आकलन होत नाही. निर्गुण सोडून तो करंटेपणामुळे सर्व ब्रह्म असं म्हणतो. त्याच्याकडे सारासार विचार नसतो. तिथे सगळा अंधकार असतो. खरं सोडून खोटं म्हणजेच नेणतेपणारूपी पोर तो घेतो. ब्रह्मांडाचं महाकारण म्हणजे मूळ माया. तिथं पंचीकरण असून महावाक्याचं विवरण वेगळंच आहे. महत्तत्व महद्भूत म्हणजेच भगवंत होय. मूळ मायेमध्येच द्वैतरूपी उपासनेची समाप्ती होते. पुढे केवळ तादात्म्यता कर्म उपासना आणि ज्ञान या तिन्हीसाठी वेद हे प्रमाण आहेत. परब्रह्माला मिळाल्यावर ज्ञानाचं देखील विज्ञान होतं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चंचल लक्षण निरूपण नाम समास पंचम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 6 चातुर्य विवरण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. दिव्यापासून किंवा पिवळ्या हिरड्यापासून काळी शाई किंवा काजळ निर्माण होतं. ज्ञान प्रसार करण्यासाठी शाई उपयुक्त ठरते. लेखनाशिवाय ज्ञान होईल हे घडत नाही. लिखाण हे छोटं असलं तरी तिथे सगळ्या गोष्टींची साठवण होते. अधम आणि उत्तम गुण तिथेच असतात. बोरू पुढे केला त्याला छेद देऊन टोक तयार केलं. त्या दोन्ही मिळून म्हणजे बोरू आणि शाई याद्वारे काम सुरू ठेवलं. कागदावर पांढऱ्यावर श्वेत आणि अश्वेत म्हणजे पांढऱ्यावर काळं यांची गाठ पडली. त्याच्यामध्ये कृष्ण मिश्रित झाल्यावर या लोकांची सार्थकता होते. याचा विचार केला तर मूर्ख माणूस देखील चतुर होतो. त्याला परलोकीचा साक्षात्कार होतो. सगळ्यांना मान्य असलेला माईक संसाराचा अंगीकार शहाणा साधक करीत नसतो. उत्तम मध्यम कनिष्ठ

मिथ्या अशा रेखा आहेत, मात्र अदृश्य अदृष्ट ही गुप्त रेखा आहे. नशिबाचे हे चार वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामुळे प्रत्येकाचे अनुभव सारखे होत नाहीत. 14 पिढ्यांचे पोवाडे सांगतात की ते शहाणे की वेडे, हल्ली तसंच आहे की नाही हे पाहावं. नशिबाची रेषा प्रभुकृपेने बदलता येते याचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो ते पाहताना डोळे कशासाठी राखायचे. अनेकांचं बोलणं ऐकून काम करायला लागले ते लोक अंदाज पंचे बुडाले. मुख्य निश्चय नसल्याने अनुभव आला नाही. उदंड लोकांचं उदंड ऐकावं, परंतु त्याचा अनुभव घेऊन पडताळून पाहावं. मग अंतरी आम्ही विचार करून खरं खोटं निवडावं. कोणालाही नाही म्हणू नये. त्याच्यातील सांगणं, अपाय उपाय दोन्ही लक्षात घ्यावे, त्याचा अनुभव घ्यावा. अधिक काय सांगायचं? माणसं एक कल्ले आणि कच्चे असले तरी त्यांचं ऐकून घ्यावं. अशा प्रकारे अनेकांचं मन राखावं. अंतःकरणामध्ये पीळ पेच किंवा पूर्वग्रह असेल तर नाना तऱ्हेचा त्रास होतो. मग शहाणं कसं निभावू शकेल? वेड्यांना शहाणं करावं तरच आपलं जीवन परिपूर्ण होईल. उगाच वादंग वाढवणं हा मूर्खपणा आहे. एकमेकांना मिळून जाऊन मिळवावं, प्रसंगी पड खावे, कमीपणा घेऊन त्याला उलटावं आणि विवेकाचा विचार करून काहीच कळत नाही असं दाखवावं. दुसऱ्यांच्या चालीने चालावं, दुसऱ्यांच्या बोलानं बोलावं, दुसऱ्यांच्या मनोगतात मिसळून जावं. जो दुसऱ्याच्या हितावर गदा आणतो, विदुष्ट आणतो, त्याला काहीच करता येत नाही. त्याचं ऐकत ऐकत त्याचं अंतःकरण जाणून घ्यावं, मग त्याच्या मनावर ताबा मिळवावा, मग हळूहळू समजून घ्यावं आणि मग त्याला परलोकाकडे न्यावं. भांडखोर माणसाला भांडकुदळ मिळाला तर गोंधळ होतो. कलह निर्माण झाल्यास चातुर्याला जागा राहत नाही, उगीच बडबड करतात. पण करून दाखवणं अवघड आहे. मोक्ष भावनाची साधना जड आहे, कठीण आहे. धक्के चपेटे टक्के टोणपे वाईट शब्द सहन करीत जावे आणि मग पस्तवा होऊन लोक आपले होतात असं समर्थ सांगत आहे.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

73 व नारद भक्ती सूत्र यतस्तदीया या संदर्भातला अधिक विवरण असा आहे. मागील सूत्रामध्ये भक्तांच्या ठिकाणी जाती कुल रूपक क्रियादी भेद नसतात असं सांगितलं आहे. त्याचं कारण या 73 व्या नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षि नारद स्पष्ट करीत आहेत. मनुष्य देहात आलेला जीव अज्ञानामुळे स्वतःला देहातला किंवा देह संबंधीतला समजत असतो. देहजी आपण बेमानिती विषया ते भोग्य म्हणती या परत्वे न स्मरती आणि काही असं ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलेलं आहे. आपला केवळ देह आहे अथवा देहच केवळ आपण आहोत असा अज्ञानमूलक दृढ निश्चय त्यांचा अथवा बहुतेकांचा झालेला असतो. पण हे देह तादात्म्य आणि तन्मूलक ममत्व हे सगळ्या अनर्थाचं मूळ आहे याची त्यांना कल्पनाही नसते. जया देह संबंधातू प्रतिपदी आत्मघातू भुंजता उसंतू काही नाही असंही ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. देहाचं बनणं म्हणजे देहबुद्धी ठेवणं कसं घातक आहे हे नवयोगेश्वर राजा जनकाला सांगतात. ऐकराया नवलपरी आपुला

दयापाशी देहबुद्धी तयासी सुख नाही त्रिशुद्धि ते बुडाले द्वंद्व संधी आधिव्याधी महारणवी। जय देहबुद्धी पाशी सकळ

ఈ అదంత దేహ బుద్ధి కుడి వాడవి విషయాంచి కూడి తేథే మహాభయాజీ తోడి జన్మ మరణ కోడి అని వార. అసా ఏకనాథి భగవతామధ్య వర్ణన కరణ్యాత్ ఆలెలా ఆహె. ఆధ్యాత్మిక దృష్టిన జీవ దేహాతలా బనూ శకత్ నాహీ. దేహాతలా హోణ మంజే దేహాచి సంబంధ ఠేవణ హోయ్. పణ జీవ చేతన్ అని దేహ జడ, జడ చేతనాతలా కొణతాహీ సంబంధ హోవూ శకత్ నాహీ. జీవ నిరవయవ దేహ సవయవ దోఘాంతలా సంబంధ కసా హోణార్. జీవ నిత్య దేహ అనిత్య అసా దోఘాత అనేక ప్రకారతలా పరస్పర విరోధీ ప్రకార అస్తానా యంతా సంబంధ కసా హోతో. ज्या दोघात संबंध तात्विक दृष्ट्या होऊ शकत नाही तिथे संबंध मारण यालाच भ्रम असं म्हणतात. जीव केवळ भ्रमानं आणि अज्ञानाला वश झाल्यानं तदीय म्हणजे देवाचा न होता या देहाचा होतो आणि संसार दुःख भोगतो. पण भक्त हा देह आणि आत्मा यांच्या स्वरूपाला जाणणार असल्या कारणानं तो कधी देहाचा म्हणजे देहावर तादात्म्य ठेवणारा होत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला जवळ अहंकार द्या पाठी तेथे काय मी ते माझे कोण वागवी हे ओझे देहा के वीरले हे काळातले भादुके. सगळं जग स्वतःला तदीय म्हणजे आपण देवाचे असं समजत नाही. तदीय म्हणजे त्या देवाचा होणं. देवाचा ही षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी विभक्ती संबंध दाखवणारी असते. संबंधाचे सामान्य आणि विशेष असे दोन भेद होतात. सामान्य संबंधाला विशेषाची अपेक्षा असते. माझा असं केवळ म्हणणं म्हणजे सामान्य संबंध. पण यावर शंका येते की तुझा हा कोण. याच्या उत्तरामध्ये पुत्र पिता बंधू इष्टमित्र शत्रू इत्यादी जे संबंध दाखवले जातात त्याला विशेष असं म्हणतात. जीवाचा परमात्म्याशी अंशांशी भावसंबंध जरी आहे तरी त्याला विशेष संबंधाचं ज्ञान नसतं. म्हणून तो तदीय म्हणजे देवाचेच आहोत असं समजत नाही. पण भक्त हा आपला विशेष संबंध देवाशीच मानत असतो. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव

व हा श्लोक प्रसिद्ध आहे. संत तुकाराम महाराजांचे उद्गार पाहना. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले वीण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. त्याचप्रमाणे सकळ ही गोत माझे पंढरीशी जाण, बाप रघुमा देवी वरू विठ्ठलाची आण, असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे.

सुजनहो, श्री शंकराचार्य देखील देवाजवळ तदीयतेची भावना व्यक्त करीत आहेत. सद्यपि भेदापगमे नाथ तवाहन्न मामकीनत्वं सामुद्रोहि तरंगा क्वचन समुद्रो न तारंगा. यथार्थ असा, हे नाथ, जरी तुझ्या माझ्यात भेद नाही तरी मी तुझा आहे, तू माझा नाहीस. तरंग हा समुद्राचा आहे पण समुद्र तरंगाचा नाही. म्हणजे तरंगाच्या अस्तित्वाला समुद्राची आवश्यकता आहे पण समुद्राकरता तरंगाची अपेक्षा नाही. केवढं तदीयत्व आहे! तदीयतेचं विस्तृत व्याख्यान ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये उत्तम रीतीने केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, मग मी जी डोळा देखिला जिही कानी मी जी ऐकला मनी मी भाविला वाणीला वाचा सर्वांगी डाई डाई मी जी नमस्कारिला जिही

सकाम जे माझे नि प्रेमे सप्रेम माझी आ भुली संभ्रम नेणती लोक दयांजी जाणती मदची शास्त्रे मी जोडे दयाचे निमंत्रे ऐसे जे ज्येष्ठा मात्रे भजले मद असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे।

सुजन हो, भक्ति ग्रंथातून काही ठिकाणी तदीयता, त्वदीयता आणि मदीयता असे प्रकार कल्पिले आहेत. म्हणजे प्रथम भक्ताच्या अंतकरणात मी त्या भगवंताचा आहे, अन्य कोणाचा नाही. म्हणजे संसाराचा अथवा दुसऱ्या कोणा जीवाचा नाही हा भाव निर्माण होतो. पण तदीय भावनेत परोक्षता असते. तत् हा शब्द परोक्षता बोधक असतो. तदीयतेचा परिपाक योग्य प्रकारे झाला की याच्या पुढची पायरी त्वदीयता. म्हणजे देवा मी तुझा आहे, देवाच्या प्रत्यक्षात सामिप्यात ही भाषा असते. श्री ज्ञानेश्वर महाराज देखील देवाला म्हणतात, तुझी आण वाहीन गा देवराया, बहु आवडती जीवा बाजूनिया. सगळ्या संतांची ही भावना असलेली दिसून येते हो. भक्तवर्य अर्जुन श्री कृष्णाला म्हणतो, तू गुरु बंधु पिता, तू आमची इष्ट देवता, तू जी सदा रक्षिता आपदी आमुदे. असं ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलं आहे. अशी भावना असणं ही द्वदीयता. याच्या पुढची पायरी मदीयता. म्हणजे देव माझा आहे ही भावना निर्माण होणं ही आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू तुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयीरा सज्जन कृष्ण माझा. असं संत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. मदीयतामध्ये ममैव असौ हा माझाच आहे या भावनेची दृढता असते. ही भावना पूर्णत्वाला पावली म्हणजे देवालाही भक्त हा माझाच आहे अशी भावना निर्माण होते. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भक्तिमान यस समे प्रियः, भक्तिमान मे प्रियो नरः, यो मद भक्तः समे प्रियः, भक्ताल्ते तीव मे प्रियः. अशी भगवान मुखातली कितीतरी वचन आहेत. यदल तदीया एवढंच वाक्य सूत्रात आहे, पण त्यामधून एवढा सगळा भाव प्रगट होऊ शकतो. तर असं आहे हे 73व नारद भक्ती सूत्र. यदस्तदीया, तेव्हा असाच भक्तिभाव आपल्याही मनी नित्य वसावा हीच प्रभुचरणी प्रार्थना. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर वाचक ऋषिकेश अयाचित ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरायदर श्रोतेहो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अग मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अग अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज सोमवार सकाळचे 7 वाजले आहेत। 7:10 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, 7:10 भक्तिसंगीत, 7:30 इतनी शक्ती हमें देना दाता, 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे, 7:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते डॉक्टर देवळाणकर, 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वतन के राग, 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती, 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके, 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दुग्धामृत, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी, 2:00 आपण ऐकू शकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते नाना खैरनार, 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम माझी कविता, 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्य संगीताचा, 4:30 प्रसारित होईल कार्यक्रम न्याय संवाद, सादर करते विवेक ठाकूर। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून।

श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 20 जुलै. तर आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस आहे. अपोलो 11 चंद्र मोहिमेचा भाग म्हणून चंद्रावर मानवाच्या पहिल्या लँडिंगची वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस हा साजरा केला जातो. या उत्सवांमध्ये चंद्राच्या शोधातील सर्व राज्यांच्या यशाचाही विचार केला जाईल आणि चंद्राच्या शाश्वत शोध आणि उपयोगाबद्दल जनजागृती केली जाईल. जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग चंद्राच्या विवराच्या पृष्ठभागावर या शब्दांसह उतरला, मनुष्यासाठी हे एक छोटेसे पाऊल आहे, मानव जातीसाठी ही एक मोठी झेप आहे. तेव्हा पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्राने सुटकेचा निश्वास सोडल्याचे दिसत होते. आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस केवळ 20 जुलै 1969 रोजी ऐतिहासिक चंद्रावर उतरण्याचा दिवस साजरा करत असतात. तसंच हा दिवस आपल्याला अंतराळ कार्यक्रम अक्षरशः जमिनीपासून दूर करण्यासाठी चढाईची आठवण करून देतो. त्याचबरोबर आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन देखील साजरा केला जातो. तर आजचा दिवस संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनाच्या कल्पनेतून जन्माला आला होता. जगभरातील बुद्धिबळ प्रेमी 50 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या परंपरेनुसार दरवर्षी त्यांचा आवडता खेळ साजरा करतात. 1807 निसेफोरस निपसला जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट देण्यात आले होते. 1828 मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले होते. 1871 ब्रिटिश कोलंबिया प्रांत कॅनडामध्ये विलीन झाला होता. 1903 फोर्ड मोटर कंपनीकडून पहिली ऑटोमोबाईल आणली गेली होती. 1921 न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यान हवाई मेल सेवा सुरू झाली होती. 1926 मेथडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली होती. 1949 इस्रायल आणि सिरियाने शांतता करारावर स्वाक्षरी करून 19 महिन्यांचे युद्ध संपवले होते. 1960 सिरिमावो बंदरनायके श्रीलंकेचे पंतप्रधान झाले होते. 1969 नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर चालणारा पहिला माणूस बनला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता आपण इथेच थांबणार आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळ.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

Greasy Sunday。नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण थोडं वेगळ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत। वेगळा विषय या अर्थानं की संतुलित आहार जर असेल तर शरीर संतुलित राहतं, आणि संतुलित शरीर जर असेल तर आपण आपली नेहमीची कामं अधिक प्रभावशाली करू शकतो। तर आहारातली एक महत्त्वाचा घटक म्हणजे लोणचं, आणि लोणच्याचं नाव काढलं की जिभेवर पाणी सुटलंच म्हणून समजा। तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृहविज्ञान शाखेनं आल्याचं लोणचं तयार करून ते चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत पोचाव यासाठी प्रयत्न करणं सुरू केलेलं आहे। तर हे नेमकं आल्याचं लोणचं कसं तयार होतं आणि त्याशिवाय आल्यापासून कँडी कशी तयार होते याविषयी आपण थोडंसं विचार करणार आहोत। आल्याच्या किसाचं लोणचं तयार करण्यासाठी आल्याचा किस साधारणतः 500 ग्रॅम, लिंबू रस 125 मिली, त्याचबरोबर मसाला पदार्थ तिखट 30 ग्रॅम, मीठ 150 ग्रॅम, हळद 10 ग्रॅम, सोप 20 ग्रॅम, मोहरी डाळ 75 ग्रॅम, मेथी 4 ग्रॅम, तेल 300 मिली आणि हिंग चवीनुसार साधारणतः एवढं साहित्य लागतं। सर्वप्रथम आलं जे आहे ते स्वच्छ करून घ्यावं आणि किसून त्याचं संपूर्ण साल काढावी। साल काढलेल्या आल्याचा बारीक किस करून घ्यावा। मसाल्यामधील सोप, मेथी, मोहरी चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावी, त्याची बारीक पूड तयार करावी। त्याचबरोबर सर्व मसाल्याचे पदार्थ सुद्धा बारीक करून घेतले पाहिजेत। तेल गरम करून त्यात थोडा हिंग मिसळला पाहिजे। तेल थंड झालं की बारीक केलेला संपूर्ण मसाला तेलात मिसळावा। त्यानंतर मसाल्याचं मिश्रण व आल्याचा किस एकत्र करून लिंबाचा रस त्यात मिसळावा। संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलं पाहिजे। एकत्र केलेलं मिश्रण रुंद काचेच्या बाटलीत धरावं आणि काही दिवसात आल्याचं लोणचं तयार झालेलं राहील, आपण ते चवीनं खावं। आल्यापासून जसं लोणचं तयार केलं जातं तसं कँडीसुद्धा उत्तम प्रकारची होऊ शकते। तर कँडी तयार करण्यासाठी आल्याचे काप 1 किलो, साखर 1 किलो, सायट्रिक ॲसिड 5 ग्रॅम आणि पाणी हे घटक लागतात। कँडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आलं स्वच्छ करून घ्यायचं, त्याची साल काढून घ्यायची, नंतर त्याच्या आवडीनुसार गोल किंवा लांब काप करून घ्यायचे। काप 10 ते 15 मिनटं ब्लिचिंग करून घेतले पाहिजेत। त्यानंतर हे जे काप आहेत ते 20 ते 25 मिनटं हवेत उघड्यावर ठेवायचे। वाळल्यानंतर कापाच्या वजनाइतकी साखर आणि 5 ग्रॅम सायट्रिक ॲसिड घ्यायचं, त्याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आणि त्या पाकात हे आल्याचं काप टाकायचे। हे मिश्रण 24 तास ठेवून पुन्हा त्याच पाकाचे जे आहे तोच पाक जो आहे 2 तारी तयार करायचा। असेच एकासोबत एक असे 3 वेळा केलं, नंतर आल्याचे काप बाहेर काढून उन्हात वाळवले की त्यापासून आल्याची कँडी तयार होईल। हे झालं लोणचं आणि कँडी कसं तयार करावं याची पायाभूत माहिती। या संदर्भात आपल्याला विस्तृत मार्गदर्शन पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृहविज्ञान शाखेचे कार्यक्रम सहाय्यक आहेत, त्यांच्याशी जर तुम्ही संपर्क केला आपल्याला अधिक चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते। तर या पद्धतीने आवश्यकतेनुसार आवळ्याचं लोणचं आणि कँडी तयार करा। नमस्कार। कृषी संदेश।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम.
3: शेतकरी बंधूंना नमस्कार. आजच्या आपल्या या भागामध्ये आपण पीक उत्पादनासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर या विषयावर बोलूयात. प्रयोगशाळेत नत्र स्थिर करणाऱ्या जमिनीतील स्फुरद विरघळणाऱ्या आणि सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या जीवाणूंची स्वतंत्ररित्या वाढ करून ती योग्य वाहकात मिसळून होणाऱ्या मिश्रणाला जीवाणू खते किंवा जीवाणू संवर्धन असं संबोधलं जातं. ही खते पिकाला नत्र मिळवून देतात, जमिनीत स्फुरद किंवा विरघळतात, तसेच सेंद्रिय पदार्थाचे विघटनही करतात. आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू संवर्धन किंवा त्यामध्ये असलेले वेगवेगळे जे काही कार्य आहे त्यांचे आणि त्यांची उपयुक्तता याविषयी थोडा उहापोह करून या. नत्र स्थिरीकरण करणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत त्यामध्ये पहिलं जीवाणू ॲझॅटोबॅक्टर, हे जीवाणू जमिनीमध्ये राहून असहजीवी पद्धतीने कार्य करतात, हवेतील मुक्त नत्र शोषण पिकाला ती उपलब्ध करून देतात. याच्या हे जे ॲझॅटोबॅक्टर जे आहे त्याची उपयुक्तता जर आपल्याला पाहायची झाली तर ते हे ॲझॅटोबॅक्टर हे जीवाणू खत शेंगवर्गीय पिकं वगळून एकदल तृणधान्य पिके जसे की ज्वारी, बाजरी, गहू, मका या पिकांसाठी किंवा सूर्यफूल या पिकासाठी, तसेच भाजीपाल्यामध्ये मिरची या पिकासाठी आणि फळपिकांमध्ये आंबा, पेरू, आवळा, डाळिंब या पिकासाठी हे ॲझॅटोबॅक्टर जीवाणू खत उपयोगाला येतं. दुसरं जे आहे ते ॲझोस्पिरिलम, याचं कार्य जे आहे ते तृणधान्य आणि भाजीपाला पिकांच्या मुळाभोवती राहून सहजीवी पद्धतीने हे नत्र स्थिरण करण्याचे कार्य करतात. ॲझोस्पिरिलम हे जे जीवाणू संवर्धन आहे हे ज्वारी आणि मका पिकासाठी उपयुक्त आहे. तिसरं जे आहे बाजे रिंकिया, तर हे याचं जे कार्य आहे हे पण असहजीवी पद्धतीने आम्लधर्मीय जमिनीत नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतं आणि याची जी उपयुक्तता आहे ती शेंगवर्गीय पिकं वगळून एकदल किंवा तृणधान्य पिकासाठी त्याचप्रमाणे भात पिकासाठी हे उपयोगी ठरतं. पुढचं जे जीवाणू संवर्धन आहे ते आहे आझोला. आझोलाचं कार्य हे पान वनस्पती हिरवळीचं खत सहजीवी पद्धतीनं हे हवेतील नत्र याच्यामधून ते मुक्त नत्र स्थिर करते आणि साधारणपणे जमिनीमध्ये हे प्रति हेक्टरी 20 ते 40 किलोग्रॅम नत्र हे जमिनीमध्ये टाकलं जातं या जीवाणू संवर्धनाचा वापर केल्यानं. आणि साधारणपणे याची उपयुक्तता जी आहे भात पिकामध्ये किंवा भात शेतीमध्ये लागणी नंतर जर 10 दिवसांनी हे जर गाडलं आझोला जमिनीमध्ये तर याची उपयुक्तता चांगल्या प्रकारे दिसून येते. रायझोबियम हे पुढचं जीवाणू संवर्धन आहे, तर याचं जे कार्य आहे ते सहजीव पद्धतीने शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करण्याचं आहे. हे सुद्धा रायझोबियम सुद्धा हवेतील नत्र शोषून मुळावाटे पिकास ती उपलब्ध करून देतात. याचे जे आहेत ते वेगवेगळ्या 7 गटात उपलब्ध आहेत रायझोबियम, त्यानुसार शेंगवर्गीय पिकांसाठी हे वापरणं गरजेचं असतं. शेवटचं जे जीवाणू संवर्धन आहे ते ॲसिटोबॅक्टर, हे विशेषतः ऊस किंवा शर्करायुक्त पिकात

0: मुळाद्वारे प्रवेश करून नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतं. त्याच्यामुळे याची जी उपयुक्तता आहे ती ऊस पिकामध्ये 40-50% नत्र पुरवठा हे ऍसिडोबॅक्टरच्या तुमच्या जीवाणू संवर्धनामुळे केलं जातं. दुसरा जो भाग आहे तो स्फुरद विरघळणारे जीवाणू. हे याचं जे कार्य आहे ते अविद्राव्य स्थिर रूपी स्फुरदाचं द्राव्य रासायनिक स्वरूपात हे रूपांतर करतं आणि ते पिकास उपलब्ध करून देतं. याचं जे प्रमाण आहे ते 10 किलोग्रॅम बियाण्यासाठी 250 ग्रॅम या प्रमाणात याची बीज प्रक्रिया करायला लागते. जैव रोग नियंत्रकामध्ये हे जे नियंत्रक आहेत हे साधारणपणे परोपजीवी बुरशी सेंद्रिय पदार्थावर वाढते. ही जी जैव रोग नियंत्रकामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर हे याचं कार्य जे आहे ते परोपजीवी बुरशी सेंद्रिय पदार्थ वाढवण्यामध्ये असते. किंवा ट्रायकोडर्मा याचं जे उदाहरण आहे त्याचं हे जीवाणूची रोग जीवाणूंची वाढ नियंत्रित करते. जमिनीद्वारे घेणाऱ्या रोगाचं प्रभावी नियंत्रण याच्यामुळे होतं. याचंही प्रमाण 10 किलो बियाण्यासाठी 40-50 ग्रॅम या प्रमाणात असतं. आणि सर्व जीवाणू खताचं साधारणपणे प्रमाण जे आहे बीज प्रक्रिया करण्याचं हे 10 किलो बियाण्यासाठी 250 ग्रॅम याचा वापर करणं गरजेचं असतं.
1: मंडळी आताच आपण कार्यक्रम ऐकलात. खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.

0: Radio Vishwas
1: Time check.
0: Time check.
2: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
9: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
10: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
9: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
10: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5326-2426 किंवा 8 00-16512 ह्या क्रमांकावर.
11: वतन का राग सुनने वाले सभी श्रोताओं को हमारा नमस्कार. श्रोताओं, हमारा सवाल था कि कार्यक्रम किस व्यक्तित्व पर केंद्रित था. इसका सही जवाब है सीतांशु दत्त रॉय. और सही जवाब भेजने वाले हमारे इस बार के 2 भाग्यशाली श्रोता हैं, गुरुग्राम से महेंद्रनाथ महर्षि और दिल्ली से नरेंद्र देव पांडे. आप दोनों ही श्रोताओं को बहुत बहुत बधाई. हम आपको भेज रहे हैं आजादी के दुर्लभ तरानों पर केंद्रित जन गर्जे श्रृंखला से एक ऑडियो एल्बम और आजादी के रणबांकुरों का एक छाया चित्र.
12: भारतीय सेना के शूर वीरों को समर्पित शौर्य स्मारक भोपाल.
13: शौर्य स्मारक, शहीदों की राष्ट्र सेवा से प्रेरित जीवन यात्रा का रूपायन.
12: जीवन के विभिन्न पड़ावों पर अदम्य साहस से जूझते मातृभूमि की रक्षा के लिए अपने प्राणों का बलिदान करते शूर वीरों की शौर्य गाथा का चित्रांकन
13: हर शाम 6 बजे से भारतीय जल थल और वायु सेना पर लघु फिल्मों का प्रदर्शन और भी बहुत कुछ.
12: शौर्य स्मारक भोपाल, समय दोपहर 12 बजे से शाम 7 बजे तक. आप सब परिवार सादर आमंत्रित हैं. ध्यान रहे, बुधवार

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत चंबल की राणी या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत आहे नौशाद यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: आहोत रवाना.
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: ऐकूयात विजय आनंद यांचं गीत छुपा रुस्तम या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सचिन देव बर्बन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.
5: पूछो पूछो पूछो ना.
6: बोलो क्या हमको दोगे?

0: पूछो
1: बोलो।
2: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात,
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
2: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर।
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन।
2: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655।
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात। हिरो हिरालाल या चित्रपटामधलं हे गीत आहे हृदय लाने यांचं, संगीतकार बाबला शाह।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून वेल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी

0: भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

तैलेंद्रसिंग आणि हेमलता यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. आखियों के झरोखों से या चित्रपटामधलं गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आणि कार्यक्रमातलं हे आनंदरचं गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं हारजीत या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपटांच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे संगीतकार रवी यांचं खामोश निगाहे या चित्रपटामधलं.

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्र कट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्र कट्टा.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाडे यांनी गायलेलं गीत. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल, आणि हे गीत ऐकूयात मगरूर या चित्रपटामधलं.

0: हो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात गीता मेरा नाम या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आए दिन बहार के आणि संगीतकार लक्ष्मीकांत पहिलेलाल.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: इश्की या चित्रपटामधलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात राहत इंदोरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार अन्नू मलिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया.

0: तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: बैराग या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळे या चित्रपटामधलं। या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं. आणि हे गीत ऐकूयात वैशाख वनवा या चित्रपटामधलं.

पीते रे गोमे माहेर लगाते होशे गोमे माहेर लगाते हो नखवा गोमे माहेर लगाते हो नखवा तिचा गोवाला कोकण दाखवा हो तिचा गोवाला कोकण दाखवा।

0: तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी।
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा ती ताटवा।
1: उद्याच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गोमू माहेरला जाते हो नाखवा।

0: वाऱ्या
1: शिरशिरात अवघड वाऱ्या
0: धनी धरणी लागल बत टिकवा धनी धरणी लाया गलबताला टिकवा
1: फटक्या गोवाला कोकण दाखवा
0: गोमू माहेरला जाते हो नखवा
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बोलकी बाहुली या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात ऐकणार आहोत प्रकाश होडके यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हे गीत ऐकूयात पडदा या चित्रपटामधलं. शाहीर प्रभाकर यांची शब्दरचना, संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हा माझा मार्ग एकला या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शरद निफाडकर यांचं, संगीतकार राम लक्ष्मण, आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना गदी माडगुळकर यांची, संगीत दिला आहे वसंत पवार यांनी, आणि हे गीत ऐकूयात स्त्री जन्मा तुझी कहाणी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूया जशास तसे या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं भक्तिगीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं बोलकरीन या चित्रपटावरलं. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. आणि हे गीत ऐकूया तलत मेहबूद आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सुधीर मोघे यांचं माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी.

0: तुझ्या जाणार
1: नाही.
2: जिंदगी के सफर में गुजर जाते हैं
3: जो. नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून वूल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती? कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होतं दोघंही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
4: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांची आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

कार्यक्रमात आता ऐकूयात राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे श्री रामचंद्र यांचं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, सोबती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गंगाधर महांबरे यांच्या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत आहे मोलकरीण या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात ही भक्ती रचना ग. दी. वाडगुळकर यांची. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

हे गीत ऐकूया गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात घरकंगेच्या काठी या चित्रपटामधलं गीत। ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना, गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचा आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रमेश अणावकर यांचं गीत शारदा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सूरज यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: श्रोत्यो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमात आम्ही सर्व श्रोत्यांचे इथे स्वागत करत आहोत. श्रोत्यो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीसाठी आलेले आहेत डॉक्टर श्री विजयराव काळबांडे, सहयोगी अधिष्ठाता PGIVAS अकोला. श्रोत्यो, आज आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. तेव्हा डॉक्टर विजय काळबांडे सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आज आपण आपल्या चर्चेमध्ये जनावरांच्या चाऱ्याविषयी बोलणार आहोत. तर जनावरांकरिता चाऱ्याचे महत्व काय आहे, हा माझा सुरुवातीचा प्रश्न आहे आपल्याला.
1: मित्रांनो नमस्कार. जनावरांच्या जीवनामध्ये चाऱ्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे हे आपल्याला माहिती आहे. जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा लागतो. वाळलेला चारा असतो, ओला हिरवा चारा असतो, आणि जनावरांना त्या व्यतिरिक्त पशु खाद्य सुद्धा लागते. जनावरांना पोट भरण्याकरता, शरीर पोषणाकरता आणि उत्पादनाकरता चाऱ्याचे अत्यंत महत्व आहे. त्याशिवाय जनावरे शरीर पोषण आणि उत्पादन देऊ शकत नाही हे आपणास माहीत असेलच. जनावरांना जर चारा दिला नाही तर जनावरे हडकुळी होतात आणि जनावरांना विविध प्रकारचे रोग होतात. त्यामुळे जनावरांना चारा देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याशिवाय जनावरे जगू शकत नाही.
0: हे झालं चाऱ्यांचं महत्त्व. यामध्ये चाऱ्यांचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: चाऱ्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वाळलेला चारा, दुसरा म्हणजे हिरवा चारा. आता हिरव्या चाऱ्यामध्ये त्या अनेक प्रकार आहेत. एकदल वर्गीय चारा जसा मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, तसेच द्विदल वर्गीय चारा जसं चवळी आहे, लुसर्न आहे, बरसीम आहे, स्टायलो आहे, सुबाबूळ आहे. तर यामध्ये फरक हा आहे का, एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं, द्विदल वर्गीय चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण बऱ्यापैकी असतं, चांगल्यापैकी असतं. त्यामुळं आपल्याकडे जर द्विदल वर्गीय चारा उपलब्ध असेल तर जनावरांचं पालन पोषण, शरीर पोषण आणि जनावरांचं उत्पादन यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो. आणि जर द्विदल वर्गीय चारा, हिरवा चारा उपलब्ध असेल तर आपल्याला पशुखाद्य देण्याची आवश्यकता भासत नाही.
0: सर, आता तुम्ही बोलता बोलता पशुखाद्य म्हटलं,
1: बरोबर.
0: तर पशुखाद्य म्हणजे नेमकं काय सर?
1: पशुखाद्य म्हणजे हे एक मिश्रण आहे ज्यामध्ये सगळ्या अन्न घटकांचा समतोल साधलेला आहे, ज्यामध्ये कर्बोदके असतात, प्रथिने असतात, तैलयुक्त पदार्थ असतात, तसेच तंतुमय पदार्थ असतात, खनिजे असतात आणि व्हिटॅमिन्स ज्याला आपण म्हणतो व्हिटॅमिन सुद्धा त्यामध्ये असतात. हा समतोल आहार असतो. कारण आपल्या शरीराला समतोल आणि संतुलन हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे जनावरांना पाहिजे तो अन्न घटक पाहिजे त्या प्रमाणात पुरविला जातो. म्हणून शरीराची झीज होत नाही, त्याचं बऱ्यापैकी पोषण होतं, तसेच त्या जनावरापासून दूध उत्पादन सुद्धा भरपूर मिळतं.
0: सर, दूध उत्पादनाचा आता मुद्दा आलाय तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न उठला असं सर, की चाऱ्याचे दुग्ध उत्पादनातील महत्त्व काय आहे?
1: चारा हा जनावरांना मुख्य घटक आहे जो त्या जनावरांना पाहिजे आहे, त्यामुळे त्याचं पालन पोषण होईल, शरीर पोषण होईल, त्याचप्रमाणे त्यांना दूध उत्पादनाकरता पाहिजे असलेले अन्न घटक याचा नियमित पुरवठा शरीराला चाऱ्याद्वारेच होतो. चारा हा अन्न घटकांचा सगळ्यात स्वस्त आणि उपयुक्त असा पर्याय शेतकरी बांधवांसमोर आहे, पशुपालकां बांधवांसमोर आहे. कारण पशुखाद्य हे महाग समीकरण आहे. पशुखाद्य हे कारखान्यामध्ये तयार होते आणि आज जर आपण 1 किलो चाऱ्याचा भाव आणि 1 किलो पशुखाद्याचा भाव याचं जर दोघांचं समीकरण पाहिलं तर पशुखाद्य हे महागडं समीकरण आहे. त्यामुळं चारा उत्पादन प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावं, पशुपालना अगोदर चारा उत्पादन करावं, म्हणजे आपल्याला स्वस्त दूध उत्पादन मिळेल आणि त्या दुधापासून जास्तीत जास्त फायदा मिळेल.
0: यानंतरचा माझा प्रश्न आहे की पशुखाद्य नेमके कसं असायला पाहिजे?
1: पशुखाद्याच्या काही कॅरेक्टर्स आहेत, काही त्याच्या पशुखाद्य कसा असावं, ते समतोल असावं, ते रुचकर असावं, ते पाचक असावं, जनावरांनी ते खावं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू याच्यापासून ते मुक्त असावं, त्याला कुठल्याही प्रकारचा वास नसावा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये असलेले अन्न घटक हे शरीराला खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावे. ही झाली पशुखाद्याची सर्वसाधारण व्याख्या.
0: सर, यानंतरचा प्रश्न असा आहे की जनावरांमध्ये संतुलित आहार म्हणजे काय आहे?
1: संतुलित आहाराची साधी आणि सोपी व्याख्या अशी आहे का, जनावरांना पाहिजे असलेले अन्न घटक पाहिजे त्या प्रमाणात जेव्हा आपण देतो किंवा ते मिळतात चाऱ्यामधून आणि पशुखाद्यामधून त्याला आपण संतुलित आहार असे म्हणतो. जनावरांना, म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितलं की जनावरांना जशी चाऱ्याची आवश्यकता आहे तशीच जनावरांना पशुखाद्याची आवश्यकता असते.

0: कारण जनावरांना मिळणारे अन्न घटक हे पाहिजे त्या प्रमाणात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे हे महत्वाचे आहे. अन्यथा शरीर पोषण आणि उत्पादन दुग्ध उत्पादन हे होणे नाही. त्यामुळेच आपल्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा जनावरांना जर संतुलित आहार दिला नाही तर जनावरे वेळीस मांस दाखवत नाहीत, वेळीस गाभण राहत नाहीत, वेळीस आपल्याला वासरू मिळत नाही आणि मिळणारं दूध उत्पादन सुद्धा अतिशय कमी प्रमाणात असतं.
1: सर, एकंदरीत जसं आपल्याला संतुलित आहाराची गरज असते तशी जनावरांना सुद्धा संतुलित आहाराची गरज असते. सर, यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की हिरव्या चाऱ्यापासून मूळ घास तयार करणे म्हणजे नेमकं काय आहे?
0: मित्रांनो, आपल्याकडे तीन सीझन आहेत, तीन ऋतू आहेत, पावसाळा आहे, उन्हाळा आहे आणि हिवाळा आहे. आपल्या असं लक्षात आलं असेल की पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पुरेशा प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो आणि तो सगळ्याचा सगळा हिरवा चारा जनावरांना आपण देत नाही. अशा वेळी जेव्हा आपल्याकडे अधिकचा हिरवा चारा उपलब्ध असेल, जास्तीचा हिरवा चारा उपलब्ध असेल, तर तो साठवून ठेवणे आणि त्याच्यापासून मुरघास तयार करणे हे आपल्याला केव्हाही फायदेशीर पडतं. कारण उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. जनावरांना उन्हाळ्यात हिरवा चारा मिळत नाही म्हणून दुग्धोत्पादनावर त्याचा परिणाम झालेला आहे, शरीर पोषणावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात दुग्धोत्पादन कमी झालेलं आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जनावरांना न मिळणारा हिरवा चारा. ह्याकरिता जर आपल्याला उपाययोजना करायची असेल तर स्वस्त आणि मस्त उपाययोजना म्हणजे जेव्हा आपल्याकडे हिरवा चारा पावसाळ्यामध्ये जास्तीचा हिरवा चारा असेल त्याचं मूरघासामध्ये रूपांतर करणे. मूरघास तयार करणं ही अत्यंत साधी सोपी आणि स्वस्त पद्धत आहे. एका खड्ड्यामध्ये प्लॅस्टिक अंथरावे, त्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेला हिरवा चारा बारीक तुकडे करून टाकावा, प्लॅस्टिक झाकून द्यावे आणि त्याला हवाबंद करणे महत्वाचे आहे जेणेकरून त्यामध्ये कुठलीही हवा राहणार नाही. एकदा ते हवाबंद झाले की 90 दिवसामध्ये मुरघास तयार होतो. तयार झालेला मुरघास आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा हिरव्या चाऱ्याची टंचाई असेल किंवा हिरवा चारा उपलब्ध नसेल तेव्हा आपण तो जनावरांना देऊ शकतो. आणि हिरवा चारा आणि मुरघास यामध्ये कुठलाही फरक नाही, दोन्हीमध्ये सारखे अन्न घटक आहेत, दोन्हीची पाचनशक्ती सारखी आहे, दोन्ही पचनीय आहेत आणि त्यामुळे जनावरांचं स्वास्थ्य टिकून राहतं, त्यांचं पालन पोषण होतं आणि दुग्धोत्पादनामध्ये काहीही फरक पडत नाही.
1: हिरवा चारा नाही जरी मिळाला त्या हिरव्या चाऱ्याचे जे गुण आहेत ते आपल्याला मूरघासापासून जनावरांपर्यंत पोहोचवता येते. सर, या अगोदर आपण संतुलित आहाराविषयी बोललो होतो तर त्याचं थोडक्यात महत्व सांगा.
0: संतुलित आहार देणं याकरता आवश्यक आहे कारण बरेचदा आपण बघतो की जनावरांमध्ये खनिज आणि व्हिटॅमिन्स याची कमतरता आपल्याला नेहमी भासलेली आहे. याचा हे जरी कमी प्रमाणातले लागणारे अन्न घटक असले तरी याचा विपरीत परिणाम त्याच्या प्रजननावर झालेला आहे. उदाहरणार्थ गाय नेहमी मांस न दाखवणे, आपल्याला दरवर्षी वासरू मिळायला पाहिजे तर आपल्याला 4 वर्षातून 1 वासरू मिळते, त्यामुळे दूध नाही वासरू नाही, मग गाय शेणासाठी ठेवायची का याचा विचार करायची आता वेळ आलेली आहे. गाय पालन पोषण जर करायचं असेल गायीचं आणि दरवर्षी वासरू मिळणं आवश्यक आहे, त्याशिवाय दूध उत्पादन हा धंदा फायद्यात येणार नाही. आणि यामध्ये संतुलित आहाराचं अतिशय महत्व आहे. जोपर्यंत आपण संतुलित आहार जनावरांना देणार नाही तोपर्यंत जनावरांची दूध देण्याची क्षमता आपण तपासून पाहू शकत नाही. जनावरांमध्ये क्षमता असते बरेचदा पण केवळ संतुलित आहार न दिल्यामुळे ती क्षमता उपयोगात आणल्या जात नाही, त्यामुळे आपलं पशुपालकांचं नुकसान होते.
1: बरोबर आहे. कधी कधी असं होते की दूध देता देताच एकदम गाय किंवा म्हैस दूध एकदम कमी
0: करते, बंद करते.
1: आणि तेव्हा आपल्या लक्षात येत नाही की याच्या मागे
0: कशामुळे झालेलं आहे आणि ते त्याचं मुख्य कारण आहे संतुलित आहार न देणे.
1: बिलकुल सर, आज आपल्या मुलाखतीतून आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच महत्वाचं मार्गदर्शन होत आहे. सर, जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देसान?
0: शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती हीच राहील की जास्तीत जास्त चाऱ्याचं उत्पादन करा. मी असं म्हणणार नाही का पिकाखालील क्षेत्रामध्ये चाऱ्याचं उत्पादन घ्या, पण धुरे बंधारे असतील, नाले असतील आणि आपल्याकडे जी जी जमीन पडीत जमीन आहे ती जमीन उठीत करून त्यामध्ये चांगल्या प्रकारचा हिरवा चारा घ्या आणि आपल्या जनावरांना 12 महिने हिरवा चारा कसा उपलब्ध करून देता येईल, आपल्या जनावरांचं शरीर पोषण कसं होईल, त्यांचं स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल, त्यापासून जास्तीत जास्त काम कसं मिळेल बैलांपासून, गाईपासून जास्त दुग्धोत्पादन कसं मिळेल, वर्षाला एक वासरू आपल्याला कसं मिळेल, याकरिता चाऱ्याचं उत्पादन जरूर घ्या. आपल्याकडे हिरवा चारा उत्पादन होत नसल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे.
1: आपण इथे आलात, आमच्या शेतकरी बांधवांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल स्वरानंद एफएम रेडिओ केंद्र आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे तसंच आमच्या शेतकरी बांधवांतर्फे आम्ही आपले आभार मानतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत प्रपंच या चित्रपटामधलं.

फूल बाळूत बाळू होता बोट भर रोग घेई पोट भर वरती वाळू खाली वाळू बाळू म्हणे की इथेच लोळू उन्हात तापू लागे वाळ बाळूला ती लागे पूळ उन्हात तापू लागे वाळ बाळूला ती लागे पूळ या इवल्याशा खोपेत बाळू रडला झोपेत बाळू रडला झोपेत एक वन होत वेळूच त्यात घर होत साळूच

0: निजला तोड़िया तोर पालू निजला तोड़िया तोर एकदा पाऊस लागे वोळू भिजली वाळू भिजले वेळू नदीला येऊ लागे पूर वाळू आपला डारा दूर खाली आली टाळू आणि म्हणाली उठे बाळू बाळू निजला जायचा धोंडा तोवर आला मोठा लोंढा टाळून मग केलं काय चोचीत धरला त्याचा पाय टाळून मग केलं काय चोचीत धरला त्याचा पाय वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच आणि मांडला नवा प्रपंच बाळूच घरकुल बांधून गेलं टाळूच घर राहून गेलं टाळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू टाळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू वाळू वाणी वेळूवर ताणून देतो खालीवर टाळू म्हणते गाऊ खेळू बाळू म्हणतो इथं लोळू आमची गोष्ट आकुड
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना
2: बजेटचं काय
1: आता बजेटची चिंता नाही नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या शांता शेळके यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत या गीताला संगीत साज आहे आनंद घन यांचा

कार्यक्रमात आता ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेलं देव पावला या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे ग. दी. माडगुळकर यांची. संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खैरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं जगदीश खेवूडकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात राम कदम यांच्या संगीताने सजलेलं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं ग दी माडगुळकर यांचं गीत.

ऐकूया गंगाधर महांबळे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. योग्य योग्य मी वाट पाहिन या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत वसंत अवसरे यांची शब्दरचना. या गीताला संगीत साज आहे वसंत पवार यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अवघाची संसार या चित्रपटामधलं.

0: विश वास टाइम चेक टाइम चेक
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: हेमा सरदेसाई आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गुप या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे विजू शाह यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कविता कृष्णमूर्ती आणि किशोर कुमार यांनी गायलेलं औलाद या चित्रपटामधलं SH बिहारी यांचं गीत. आणि या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत एस एच बिहारी यांचा किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे हेमंत कुमार यांचं आणि हे गीत ऐकूयात 20 साल पहले या चित्रपटामधलं.

0: एक मेले है, मजा ही मजा जहां में भरा, दिल है दीवाना सभी का।
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर।
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली।
4: श्रीनिवास आणि बाबुल सुप्रियो यांच्या आवाजामध्ये मेहबूब यांचं गीत आता ऐकणार आहोत। चित्रपट आहे डोली सजा की रखना आणि संगीतकार ए आर रहमान।

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकूया मोहम्मद असीस यांच्या आवाजात. हिंदीवर यांच्या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं आणि हे गीत आहे गंगा जमुना सरस्वती या चित्रपटामधलं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: चष्मेबद्दूर या चित्रपटामधलं इंदू जैन यांचं गीत आता ऐकूयात येसुदास आणि हेमंती शुक्ल यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राजकमल यांनी.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात परवीन सुलताना आणि मीनू पुरुषोत्तम यांनी गायलेलं गीत. ऐकूया कैफे आझमी यांची गीतरचना. संगीत दिलं आहे जयदेव यांनी आणि हे गीत ऐकूयात दो बूंद पाणी या चित्रपटामधलं.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणे आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या या दुग्धामृत या विशेष कार्यक्रमात. डॉक्टर, नवीन नवीन प्रश्नांचा शोध आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभतो आहे. अनेक श्रोत्यांच्या मनातले वेगवेगळे प्रश्न आपल्याला आणखीन काही नवीन नवीन उत्तरं देऊन जात आहेत, बरंच काही समजवून जात आहेत. अर्थातच त्याच्यासाठी तुमचं अमूल्य योगदान, तुमचं सहकार्य आमच्या सगळ्याच श्रोतांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. आज सुद्धा असाच एक प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर हजर झालेली आहे.
3: बेटा, हा तू प्रश्न मला विचारलास हे खूप उत्तम केलंस, कारण असंख्य मुलींच्या मनातला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत, त्यामुळे मी तुला जास्तीत जास्त सविस्तर उत्तर द्यायचा प्रयत्न करते. बरं का, आता तुझं बाळ झालंय 15 दिवसाचं. तुझा हा कन्सर्न आहे की तू आत्तापर्यंत कुणाचंच बाळ हातात घेतलं नव्हतंस आणि सगळ्यात प्रथम तुझं बाळ हातात घेतलंय. तर माझं तुला असं सांगणं आहे की तू घाबरू नकोस, ते तुझं बाळ आहे. प्रेमाने आणि अतिशय कॉन्फिडेंटली तू ते बाळ हातात घे. आई बाळाला कोणती इजा कधीच करत नाही, त्यामुळे तू घाबरू नकोस. दुसरं म्हणजे तुला जे वाटतंय की आता तुला चीक दूध येतोय, तर चीक दूध हा पहिल्या 3 दिवसातल्या दुधाला चीक दूध म्हणतात. आता जे कमी आणि पिवळसर दूध येत आहे, तर याचं कारण तू सुरुवातीचे 15 दिवस बाळाला फक्त फॉर्म्युला दिलेला आहेस आणि बाळ प्यालेलं नसल्यामुळं हळूहळू दूध कमी कमी होत जातं. की कसं असतं, छाती जर रिकामी झाली नाही तर फीडबॅक इनहिबिटर ऑफ लॅक्टेशन नावाचा एक फॅक्टर छातीत तयार होतो, बरं का, आणि मग तो मेंदूला सांगतो की आता दूध तयार करणं थांबवून टाक, नाहीतर काय होईल, बाळ पित नाही आणि मग छाती मोठी मोठी मोठीच होत जाईल. त्यामुळं ते थांबवलं पाहिजे ना कुठेतरी, तू जर बाळाला भाजत नाही आहेस तर. आणि मग दूध कमी होतं आणि म्हणून ते अगदीच 5 ml वगैरे घेत आहे, तर ते नंतर वाढू शकतं. त्यामुळं त्याला तू मदत घेतलीस, काउन्सिलिंग घेतलंस, लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घेतलास, तर तुझं दूध वाढू शकतं. माझ्याकडे अशा कितीतरी केसेस मी हाताळलेल्या आहेत, अगदी पूर्ण ड्राय झाली ब्रेस्ट तरीसुद्धा दूध येतं, त्यामुळं तू ती काळजी करू नकोस. आणि

0: हा गैरसमज काढून टाक. आजींना पण सांग की चीक दूध हे अतिशय चांगलं असतं. म्हणजे हे जरी आत्ताचं चीक दूध नसलं तरी चीक दुधाबद्दलची माहिती मी सांगते की चीक दूध ही म्हणजे चीक दूध हे बाळाला सुरुवातीला जे काही दूध मिळतं पहिल्या 3 दिवसामध्ये त्याला कोल्स्ट्रम असं म्हणतात. त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात. म्हणजे आजपर्यंत तुझ्या शरीरामध्ये जे पण जंतू गेलेले असतील त्या जंतूंच्या विरोधात प्रतिकार शक्ती तयार झालेली असते बरं का, आणि ती प्रतिकार शक्ती दुधामधून बाळाला जाते. त्यामुळं त्याच्यामध्ये असलेली ही प्रतिकार शक्ती म्हणजे बाळाचं पहिलं लसीकरण आहे. आपण पोलिओचे 2 थेंब देतो की नाही, तरीसुद्धा बाळाला पोलिओ होत नाही. मग तशीच ही लसीसारखी प्रतिकार शक्ती म्हणून चीक दूध बाळाला देणं म्हणजे बाळाचं पहिलं लसीकरण आहे. त्यामुळं ते टाकून नाही द्यायचं. मे बी हे तुला पुढच्या प्रेग्नन्सीत उपयोगी पडेल किंवा तुमच्या घरातल्या इतर बाळांसाठी ही माहिती उपयोगी पडेल. जरी आता तू 15 दिवस पाजलं नसलंस तरी ही कोणालाही तुमच्या घरात उपयोगी नक्कीच पडेल म्हणून मी ही माहिती तुला सांगते. आणि त्याच्याबद्दल काही तू आता वाईट वाटून घेऊ नकोस. आता जे झालं ते झालं, पण इथून पुढे सुद्धा तू बाळाला पाजू शकतेस, तुझं दूध वाढू शकतं, तू त्याच्यावर काम करू शकतेस. त्यामुळं तू नर्वस होऊ नकोस आणि असा विचार करू नकोस की तुला आत्ता कळलंय आणि आता कसं करायचं. इथून पुढेही तुझं दूध वाढेल. आता दुसरा भाग की बाळ फॉर्म्युला घेतं आणि छान झोपतं आणि मग कशाला सगळं बसलेली घडी डिस्टर्ब करायची असं तुला वाटतंय. पण तू जर बाळाला झोपून पाजलंस तरी ते सुखाचं आहे ना. बाळाला झोपून पाजल्यानंतर तुलाही त्रास होणार नाही, तुलाही बॅकेक होणार नाही आणि इतरांनाही त्रास होणार नाही. त्यामुळं तू जे घाबरते आहेस की घडी डिस्टर्ब होईल, सगळ्यांना त्रास होईल, बाळ चांगलं पिऊन झोपतंय, तर तो प्रश्न राहणार नाही. अर्थात बाळ हेल्दी नॉर्मल न्यूबॉर्न असेल तरच झोपून पाजता येईल. कमी वजनाचं आहे असं तू काही म्हटलेलं नाही आहेस, त्यामुळं मला वाटतं बाळ नॉर्मल आणि हेल्दी न्यूबॉर्न आहे आणि मग इन दॅट केस तू झोपून पाजू शकतेस. आता त्याच्याबरोबर पुढची गोष्ट म्हणजे बाळ 3 तासही उठत नाही, काही वेळा जास्त उठत नाही, तर असं नसतं. बाळ झोपून राहिलं तर बाळाला उठवून पाजायला लागतं. खूपदा काय होतं की बाळ झोपलेलं आहे असं सगळ्यांना वाटतं आणि खरं म्हणजे त्याला भूक लागलेली असते, ते शोधतं आणि परत झोपी जातं. त्यामुळं त्याला जर का वेळेवर पाजलं नाही तर त्याच्या रक्तातली साखर कमी होते, मेंदूतील साखर कमी होण्याचा धोका असतो आणि त्याच्यामुळं बाळ झोपलं याचा आनंद न मानता त्याला उठवून पाजलं पाहिजे बरं का सारखं सारखं. आणि त्यामुळं ते झोपलंय आणि सगळ्यांना आराम मिळतोय असं नाही समजायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे बाटलीनं दूध पाजतेस तर बाटलीचे पण खूप साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळं बाळाला फॉर्म्युलाचे साईड इफेक्ट्स आहेत, बाटलीचे साईड इफेक्ट्स आहेत आणि मग एवढ्या सगळ्या साईड इफेक्ट्सपेक्षा आईच्या दुधाचे फायदे किती आहेत. मागच्या वेळेला मी सांगितलं, तू ऐकलं असशील की आईच्या दुधाचे बाळाला फायदे खूपच आहेत. म्हणजे बाळाला असंख्य आजारांपासून प्रतिकार शक्ती मिळते, IQ हाय होतो, त्याला फ्युचरमध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होण्याचा धोका कमी होतो, कॅन्सरचा धोका कमी होतो, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, डायबिटीसचा धोका कमी होतो, बाळदम्याचा धोका कमी होतो. मग एवढे सगळे फायदे जर त्याला मिळणार असतील तर काय हरकत आहे तुला तुझं दूध पाजायला ना. आणि सगळ्यांसाठी हा आनंदाचा त्रास आहे, हा काही त्रास नाही, याच्यामध्ये सगळ्यांना आनंदच आहे बाळासाठी करताना. त्यामुळं तू असं प्रेशर घेऊ नकोस की आई काय म्हणेल, सासूबाई काय म्हणतील. मला खात्री आहे की त्या आनंदानेच हे सगळं करतील आणि तुला मदतसुद्धा करतील. तू जर ब्रेस्टफीडिंगचा डिसिजन घेतला तर तुला सपोर्ट पण करतील याची मला नक्की खात्री आहे. आणि त्याच्यामुळं तू मला विचारलंस, हे छान केलंस, स्वतःहून तुझ्या मनात हा प्रश्न आला, हे खूप छान झालं. आणि तू आता तुझं दूध पाजायला सुरुवात कर आणि गरज लागली तर मदत घे, ट्रीटमेंट घे आणि ते वाढवू शकतो. धन्यवाद.
1: नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या प्रश्नांचं आपण केलंय. खरोखरच आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे उद्बोधक ठरला, तुम्ही खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. मंडळी, आजच्या भागात पुरता आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात नवीन प्रश्न घेऊन नवीन उत्तरासह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत ऐकूयात इनाम 10,000 या चित्रपटामधलं.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया विजय बेनेडिक्ट आणि अलिशा चिनॉय यांनी गायलेलं अंजान यांचं गीत कमांडो या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होतं, नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होतं. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना

0: गावाची शेती कोणाला द्यायची होती, पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहीत होतं दोघंही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खैरनार आपले स्वागत करतो। श्रोते हो, सध्या फुटबॉल म्हणजे अर्थात फिफा विश्वचषक स्पर्धेचा मोठा हंगामा सुरू आहे आणि संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे लागले आहे। अशाच प्रकारे या स्पर्धेचे समीक्षण करण्यासाठी नाशिकचे प्रसिद्ध क्रीडा समीक्षक व त्याचबरोबर शिव छत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे सर यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे। सर नमस्कार।
8: नमस्कार। नमस्कार
7: सर। सध्या फिफा वर्ल्ड कप चालू आहे, संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे लागले, म्हणजे आता अंतिम टप्प्यात आली, तर या स्पर्धेविषयी आपण सुरुवातीला काय सांगाल?
8: ही स्पर्धा जी आहे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा, ज्याला आपण फिफा म्हणतो,
7: बरोबर,
8: या स्पर्धेचं हे 23वं वर्ष आहे। 23वं वर्ष म्हणजे दर 4 वर्षांनी होते। 1932 पासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि तेव्हापासून दर 4 वर्षांनी ही स्पर्धा होते। 1944 आणि 48 या 2 विश्वचषक स्पर्धा झाल्याने त्यावेळेस युद्ध चालू होतं, जागतिक युद्ध, त्यामुळे ते दोन विश्वचषक सोडले तर या स्पर्धा रेग्युलर दर 4 वर्षांनी होतात। या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत प्रथमच 48 संघांना सहभाग मिळालेला आहे। यापूर्वी फक्त 32 संघ असायचे आणि या स्पर्धेत त्यांनी 48 संघांचा सहभाग दिलेला आहे। परंतु या संघाचा जो 48 संघाचा सहभाग असतो त्याच्या मागची पार्श्वभूमी फार वेगळी आहे। म्हणजे आपण क्रिकेट बघतो तर क्रिकेटमध्ये कसे 15-20 संघ असतात पूर्ण जगभरातून, परंतु फुटबॉलमध्ये असं आहे की 211 देश आहेत ते फिफाला संलग्न आहेत, 211, आणि या 211 संघांमधून हे 48 संघ निवडले जातात। तर त्याच्यामध्ये काय आहे, जे जगभरात जे 6 खंड आहेत, युरोप खंड आहे, आफ्रिका खंड आहे, आशिया खंड आहे,
7: संपूर्ण
8: दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, यातून ते निवडले जातात। याची जी निवड चाचणी होती ती 1.5-2 वर्षात चालते त्या स्पर्धेच्या आधी। त्या 1.5-2 वर्षाच्या सगळ्या निवड चाचणीतून हे संघ निवडले जातात आणि त्याच्यानंतर मग ही स्पर्धा होते।
7: सर असे जाणून संघाने बघितलं तर अनेकांचं मत असं असतं का भारतीय संघाचा सहभाग का नाही, तर यावर आपण काय विश्लेषण कराल?
8: भारतीय संघाचा सहभाग निश्चितच नाहीये, परंतु याचं कारण असं आहे की मी आताच जे सांगितलं की हे निवड केली जाते, म्हणजे 48 संघाची ही निवड चाचणी केलेली आहे। म्हणजे आता आशिया खंडातून आपल्या या स्पर्धेमध्ये 6 संघ सहभागी झाले होते, बरोबर। तर या 6 संघांमध्ये आधी, म्हणजे या आशिया खंडामध्ये जे काही देश येतात त्या देशांमध्ये आधी स्पर्धा होती। जपान आहे, इराण आहे, दक्षिण कोरिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे, उझबेकिस्तान आहे, जॉर्डन आहे, कातार आहे, सौदी अरेबिया आहे, इराक आहे, किंवा पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, या सगळ्यांमध्ये ही स्पर्धा होते, त्याच्यातून संघ निवडले जातात। तर त्याच्यामुळे आपला जो भारताचा संघ आहे ना तो त्या पात्रता स्पर्धेमध्ये पहिल्या 9 मध्ये त्याचा नंबर आलेला नाही भारताचा, त्याच्यामुळे आहे ना तो त्या पात्रता स्पर्धेमध्ये पहिल्या 9 मध्ये त्याचा नंबर आलेला नाही भारताचा, त्याच्यामुळे आपल्या भारताला त्या स्पर्धेमध्ये सहभाग मिळालेला नाही।
7: जसं ऑलिम्पिक मध्ये भारताला अपयश येत असतं,
8: नाही, अपयश म्हणण्यापेक्षा आपलं जे क्वालिफिकेशन असतं, क्वालिफिकेशन मध्ये आपण पात्र ठरलेलं नाही.
7: बरोबर सर. आता तुम्ही आशियाई देश म्हणतात, तर या विश्वचषक स्पर्धेत कोणते आशियाई देश आहे?
8: विश्वचषक स्पर्धेमध्ये 9 आशियाई देश सहभागी झालेले होते. त्याच्यामध्ये जपान होता, इराण होता, दक्षिण कोरिया होता, ऑस्ट्रेलियाचा सुद्धा सहभाग आशियामधूनच होतो. त्यानंतर उझबेकिस्तान हे पहिल्यांदाच सहभागी झालेला आहे, जॉर्डन संघ आहे, कातारचा संघ आहे, सौदी अरेबियाचा संघ आहे आणि इराकचा संघ आहे. असे 9 संघ, 48 संघामध्ये आशियाचा 9 संघांचा सहभाग होता.
7: तर तसं जर पाहिलं तर मग आपण 9 संघ म्हणतात, तर 9 संघांमध्ये कोणाची कामगिरी आतापर्यंत उजवी ठरली किंवा युरोपीय टीम आहे त्यांच्याशी आपण स्पर्धा करू शकतो?
8: त्याच्यामध्ये या 9 मधून पहिल्या 32 मध्ये जे संघ निवडले गेले या स्पर्धेचा जो क्रायटेरिया आहे, 48 संघामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की 12 ग्रुप तयार केले होते.
7: बर.
8: आणि त्या 12 ग्रुपमध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये 4 संघ,
7: म्हणजे
8: 548 संघ, बरोबर. त्या 48 संघामध्ये प्रत्येक गटामध्ये प्रत्येकाने एकमेकाचे खेळायचं, म्हणजे प्रत्येक संघाला 3 सामने खेळायचे, जिंकला हरला तरी.
7: आणि
8: त्या 3 सामन्याच्या कामगिरीनंतर तुम्हाला 32 मध्ये जाता येतं. याच्यामध्ये आशिया संघातून हे 9 जे संघ सहभागी झाले होते त्याच्यापैकी फक्त जपान आणि ऑस्ट्रेलिया या 2 संघांना हा अडथळा पार करता आलेला आहे. बाकी इराणचा संघ चांगला खेळला पण तो देखील पुढे गेला नाही. कोरिया संघ चांगला खेळला परंतु त्याला सुद्धा पुढे जाता आलं नाही. पाकिस्तान हा पहिल्यांदाच सहभागी झाला होता. जॉर्डन संघही तसा पहिल्यांदाच सहभागी झाला होता. कातार, सौदी अरेबिया, इराक 7 संघांना पुढे जाण्यात अपयश आलेलं आहे.
7: सर या स्पर्धेचं आयोजनाचं म्हणजे का ही स्पर्धा 3 देश मिळून आयोजित करते त्याविषयी काय म्हणाल आपण?
8: संयुक्तिक आयोजन केलेलं आहे. आपला जो जपान आणि कोरियामध्ये एक स्पर्धा झाली होती 2010 त्यावेळेस सुद्धा जपान आणि कोरिया हे संयुक्त संयोजक होते.
7: पण
8: स्पर्धा झाल्या त्या फक्त एकाच देशाने त्याचं आयोजन केलेलं आहे. आता काय झालं, संघ वाढले, 35 होते तर आता 48 झाले. संघ वाढल्यामुळे स्पर्धाही वाढली. फक्त 72 सामने व्हायचे, आता 104 सामने होत आहेत. या 104 सामन्याच्या आयोजनासाठी तेवढी मैदान पाहिजे, तेवढी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 संघांनी त्याचं आयोजन केलेलं आहे.
7: आणखीन एक प्रश्न असा की आतापर्यंत ज्या सामने झाले त्यातला कोणता सामना आपल्याला रोमांचक वाटला आणि कशा प्रकारे त्याचं वर्णन कसं करता येईल आपल्याला?
8: रोमांचक सामना सगळ्याच स्पर्धेमध्ये आणि पूर्ण फुटबॉलच्या इतिहासात सुद्धा त्याची गिनती नक्कीच होईल असा हा सामना म्हणजे अर्जेंटिना विरुद्ध इजिप्त हा सामना होता.
7: बरोबर.
8: हा जो सामना होता हा राऊंड ऑफ 16 सामना होता,
7: म्हणजे
8: 32 नंतर जे 16 संघ पुढे गेले त्या 16 संघांमध्ये हा सामना होता. तर या सामन्यामध्ये अर्जेंटिना संघ हा टॉपचा संघ आहे आणि याच्या आधी 3 विजेतेपद मिळवलेले आहे. मेसी सारखा जागतिक दर्जाचा खेळाडू त्यांच्यामध्ये आहे. इतर देखील खेळाडू हे व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू आहेत. इजिप्तमध्ये 1-2 खेळाडू सोडले तसं काही त्यांच्या संघामध्ये जास्त असा नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा नव्हता. सुरुवातीला असं वाटलं होतं की अर्जेंटिना सहज जिंकेल, परंतु या सामन्यामध्ये इजिप्तच्या संघाने 2 गोल केले अर्जेंटिनावर. ते गोल 79 मिनिटपर्यंत टिकवले, म्हणजे शेवटचे 11 मिनिटं बाकी असताना अर्जेंटिना संघ 100% हारणार हे सगळ्यांना वाटत होतं.

0: जे बघणारे होते, स्टेडियम मधले खेळाडू होते, इवन कॉमेंटेटर सुद्धा ते सांगत होते की आता अर्जेंटिना इथे पुढे जाऊ शकत नाही. तू त्या 11 मिनिटात अर्जेंटिनाने 2 गोल मारले, त्याच्यात स्वतः मेसीचा एक गोल होता, त्याचा सहकारी जो खेळाडू आहे त्याचा एक गोल होता, आणि त्याच्यानंतर हा सामना अतिरिक्त वेळेत गेला, म्हणजे जे 90 मिनिटाचा जो खेळ असतो
1: अवांतर
0: खेळामध्ये जर बरोबरी झाली, नॉकआउट मध्ये आपल्याला 15-15 मिनिटाचे दोन हाफ परत खेळावे लागतात. त्या 15-15 मिनिटाच्या पहिल्या हाफ मध्ये सुद्धा 2-2 स्कोर होता, नंतर दुसऱ्या हाफ मध्ये अर्जेंटिनाचा जो खेळाडू आहे त्यांनी गोल केला आणि हा सामना 3-2 त्यांनी जिंकलेला आहे. म्हणजे हा सामना शेवटच्या 11 मिनिटापर्यंत इजिप्त कडे होता आणि शेवटच्या 11 मिनिटानंतर हा सामना अर्जेंटिना जिंकलेला आहे. म्हणजे जो विश्वविजेता संघ आहे त्या संघाला सुद्धा या स्पर्धेमध्ये झगडा लागलेला आहे. हा सामना नाही तर त्याच्या आधी कोप वर्डे म्हणून एक संघ आहे, कोप वर्डे हा आफ्रिकेचा संघ आहे, तो संघ पहिल्यांदा सहभागी झालेला आहे 48 मध्ये, आणि त्या संघाची जो संघ आहे त्या देशाची जी लोकसंख्या आहे ती फक्त 5 लाखापर्यंत आहे, 5 लाख. त्या संघाने सुद्धा अर्जेंटिनाला 2-2 मध्ये बरोबरीत रोखलं होतं आणि हा सामना सुद्धा 90 मिनिटात 2-2 असल्यामुळे परत 120 मिनिटापर्यंत गेला. 15-15 मिनिटं आणखी अर्जेंटिनाला खेळावं लागले आणि शेवटी अर्जेंटिनाला एक गोल मारल्यामुळे तिथं पण त्याचा विजय झालेला आहे. म्हणजे अर्जेंटिनाला पहिल्या जे लीग स्पर्धा होत्या, पहिल्या त्याच्या लीग मध्ये त्या स्पर्धेमध्ये फारसा अडथळा जाणवला नाही, परंतु राऊंड ऑफ 32 आणि राऊंड ऑफ 16 या दोन्ही स्पर्धेमध्ये त्यांना 120 मिनिटं खेळावे लागले आणि त्याच्यामुळं आता अशी परिस्थिती झाली की कुठलाही संघ जरी भारी असला, किती नवाजलेला असला, तरी तो संघ मैदानात कसा खेळतो त्याच्यावरच त्याचं भवितव्य अवलंबून आहे असं या स्पर्धेच्या एकंदरीत वातावरणामुळे दिसून आलेलं आहे.
1: बरं, म्हणजे आपण जे क्रिकेटमध्ये बघतो कधीतरी ऑस्ट्रेलियालाही पराभव,
0: एकदम तसं
1: अगदी तसंच झालं. पण सर असं करताना आपण बघितलं की अर्जेंटिना ही सेमीफायनलला गेलेली टीम आहे, ती त्याच्या अनुभवाच्या बळावर गेली असं म्हणता येईल का?
0: अनुभव तर निश्चितच आहे, सगळे अनुभवी खेळाडू आहे आणि मेसी जो आहे लिओनेल मेसी हा 6वा वर्ल्ड कप खेळतोय, त्याचे एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभव आहे, त्याच्या बरोबरचे जे सहकारी त्यांना सुद्धा तो अनुभव आहे आणि हे सर्व जे खेळाडू आहे व्यावसायिक ज्या स्पर्धा होतात प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये हे सतत खेळत असतात, त्याच्यामुळे हे नावाजलेले खेळाडू असल्यामुळे निश्चितच या स्पर्धेला दर्जा हा सगळ्यात वरचा दर्जा आहे. आणि जरी आता तो सेमीफायनलला गेलेला असला तरी सुद्धा इंग्लंड बरोबर त्यांचा सामना होणार आहे उपांत्य फेरीत. इंग्लंडचे देखील खेळाडू त्याच दर्जाचे, त्यांचे जे खेळाडू आहेत हॅरी केन म्हणून त्यांचा जो कॅप्टन आहे तो या व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळतो आणि त्यांनी सुद्धा आता या स्पर्धेत 6 गोल केलेले आहेत, मेसीनी 8 गोल केलेले आहेत. या शर्यतीत सुद्धा दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू असल्यामुळं हा सामना कोण जिंकल असं प्रिडिक्शन आपण करू शकत नाही, कारण दोन्ही संघाकडे त्याच ताकदीचे खेळाडू आहेत.
1: सर आपण जर बघितलं पुढे जाऊन का विश्वचषक संपल्यानंतर काही खेळाडू असे असतात की ते रिटायरमेंट घेत असतात, असे काही आपल्या नजरेत आहे का ते खेळाडू पुढे रिटायरमेंट घेऊ शकतात, समजा मेसी सारखा खेळाडू किंवा अजून रिवाल्डो वगैरे असे काही?
0: ही जी स्पर्धा झाली याच्यामध्ये पोर्तुगालचा खेळाडू सगळ्यात दर्जा त्याचा जो आहे तो सगळ्यात सर्वोत्तम दर्जा आहे तो म्हणजे रोनाल्डो, क्रिस्टियानो रोनाल्डो. हा जो रोनाल्डो खेळाडू आहे हा 41 वर्षाचा आहे, त्याचा देखील हा 6वा विश्वचषक आहे. तो खेळाडू जो आहे तो सर्वात महागडा खेळाडू म्हणतात, म्हणजे प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला माहिती आहे क्रिकेटमध्ये प्रीमियर लीग मध्ये जे चांगले खेळाडू असतात त्यांना जास्त त्यांना किंमत मोजावी लागते, तर रोनाल्डो हा सगळ्यात महागडा खेळाडू म्हणून त्याची गिनती होते. त्या रोनाल्डोला सुद्धा हा विश्वचषक जिंकता आलेला नाहीये आणि या रोनाल्डोचा ज्यावेळेस स्पेननी पराभव केला, पोर्तुगाल आणि स्पेन या स्पर्धेमध्ये पोर्तुगालचा पराभव झाला, त्याच वेळेस रोनाल्डोने जाहीर केला की इथून पुढे मी आता या विश्वचषकात दिसणार नाही. त्याचप्रमाणे ब्राझीलचा संघ आहे, ब्राझीलचा संघ 5 विश्वविजेतेपद जिंकलेला खेळाडू आहे, संघ आहे सर्वात जास्त ब्राझीलचा, ब्राझीलमध्ये फुटबॉल फेमस आहे आणि ब्राझीलचं फुटबॉल म्हटलं का पहिलं नाव पेलेच येतं, पेले म्हणजे हे सगळ्यात फुटबॉलचे देव आहेत.
1: बरोबर,
0: त्या ब्राझीलला सुद्धा राऊंड ऑफ 16 मध्ये नॉर्वे सारख्या संघाने हरवलेला आहे. संघ ज्यावेळेस हरला नॉर्वेच्या ब्राझीलला हरवलं तर त्यावेळेस नेमार नेमार म्हणून जो आहे तो पण नावाजलेला खेळाडू आहे, त्याने सुद्धा जाहीर केलं की मी याच्या पुढे विश्वचषकामध्ये दिसणार नाही. मेसीच्या बाबतीतही तेच घडणार आहे. मेसी सध्या खेळतोय, सेमी फायनल खेळेल, आता फायनल खेळेल, हरला तर थर्ड मॅच खेळेल, त्यानंतर ह्या सामना हा विश्वचषक संपल्यानंतर मेसीची सुद्धा रिटायरमेंट होईल असं निश्चितच वाटतंय.
1: सर आपल्याला अखेरचा आणखीन एक प्रश्न की आपण जे इंडियाला पुढच्या दोन हंगामानंतर आता तर पुढच्या हंगामासाठी देखील मायमध्ये टीम तयार झालेल्या असतील किंवा होत असतील, परंतु इंडियाला जर आपण पुढच्या 8 वर्षात विश्वचषक स्पर्धेसाठी पाहायचं म्हटलं तर त्यासाठी इंडियाला काय करावं लागेल, भारताला काय करावं लागेल? कारण आपण जर बघितलं तर भारतीय भारतात क्रिकेट हा सर्वात मोठा खेळ मानला जातो, फेवरेट सर्वांना, पण फुटबॉल खेळ थोडा दुर्लक्षित झालेला आहे इंडियात, त्याबद्दल काय म्हणता येईल?
0: नाही, दुर्लक्षित म्हणता येणार नाही, परंतु आता मी जेव्हा सुरुवातीला सांगितलं की या फिफाला फिफा ही जी संस्था आहे त्या संस्थेला 211 देश संलग्न आहेत आणि या 211 देशांमधून आपल्याला पहिल्या 48 मध्ये यायचंय. बरोबर आहे का नाही? 211 मधून पहिल्या 48 मध्ये. क्रिकेटच्या बाबतीत काय होतं की पहिले 5-7 संघच होते, वेस्ट इंडिज असेल, ऑस्ट्रेलिया आहे, दक्षिण आफ्रिका आहे किंवा न्यूझीलंड आहे, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, याच्या व्यतिरिक्त जास्त देश नव्हते. आता बाकीचे देश 7-8-10 देश आणखी तयार झालेले आहेत. म्हणजे 25 संघाच्या पुढे क्रिकेट सध्या नाहीये.
1: बरोबर.
0: 25 मध्ये आपल्याला आपले पहिले 4 मध्ये, पहिल्या 3 मध्ये, पहिल्या किंवा विजेतेपद आपल्याला मिळत आहे. परंतु फुटबॉलचा जो संघर्ष आहे हा 211 देशांसाठी संघर्ष आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की जपान आहे, दक्षिण कोरिया आहे, हे जे देश आहेत फुटबॉलमध्ये यांचं जे क्वालिटी ती दर्जा चांगला आहे, त्यामुळं आपल्याला सुरुवातीला पहिलं आशियामध्ये टॉपला यावं लागेल.
1: बरोबर.
0: आणि आशियामध्ये जर आपण पहिल्या 5-6 मध्ये आलो तर त्याच्यानंतर आपल्याला मग विश्वचषकामध्ये आपला सहभाग मिळू शकतो. या 6-5 मध्ये येण्यासाठी भारताच्या ज्या काही फुटबॉलची संघटना आहे किंवा केंद्र सरकारचं जे काही क्रीडा खातं आहे किंवा आणखी जे काही क्लब्स असतात, क्लब स्पर्धा भारतामध्ये होतात, कलकत्त्याला होते, केरळमध्ये होते, गोव्याला होते, या क्लबनी आणि या संघटनेनी या असा एक लॉंग टर्म प्लॅन केला पाहिजे, 4-8 वर्षाचा, आणि ह्या लॉंग टर्म प्लॅन मधून मग आपले खेळाडू कसे एशियामध्ये पहिल्या 5-6 मध्ये येतील आणि नंतर मग विश्वचषकात जातील विचार होऊ शकतो.
1: आपण जर बघितलं तर भारतीय संघात म्हणजे भारतीय फुटबॉल मध्ये मग बघितलं तर भाईचंद भुतिया वगैरे सारखा एकमेव प्लेअर असा आहे की तो बऱ्याच जणांच्या तोंडी आणखी अशी त्याची पुढची पिढी त्याचे नाव डोळ्यासमोर येणं अवघड आहे. असे कोणते प्लेअर आपल्याला म्हणता येईल?
0: आता आहेत बरेच खेळाडू आहेत. सुनील छेत्री म्हणून खेळाडू आहे,
1: तो आहे. हा
0: हा. त्याच्यानंतर आणि अनेक खेळाडू असे आहेत की ते खेळतात आणि काही खेळाडू परदेशात जाऊन देखील खेळलेले आहेत, परंतु ते मोजके खेळाडू आहेत. आणि हे जे खेळाडू आहेत जे आपण विश्वचषकामध्ये हे जे खेळाडू बघतो, हे खेळाडू काय करतात की ही जी 4 वर्षांनी जरी स्पर्धा होत असली तरी पण त्यांच्या ज्या प्रीमियर लीग स्पर्धा होतात तर त्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ते खेळतात, म्हणजे त्यांना दर्जेदार खेळाडूंच्या समोर खेळायला मिळतं आणि त्याच्यामुळे त्या चांगल्या खेळाडूंच्या समोर खेळायला मिळाल्यावर निश्चितच त्यांना आपण आणखी किती पुढे गेलं पाहिजे त्याला त्याचं ते त्यांना मोजमाप मिळतं आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीने ते तयारी करतात आणि मग ते पुढे जातात. तसं आपले जे खेळाडू आहेत म्हणजे मी तेच सांगितलं आता की हे जे आपले क्लबचे खेळाडू आहे, गोव्याला चांगले क्लब्स आहेत, कलकत्त्याला आहे, केरळमध्ये चांगला हे चालतं, मुंबईमध्ये पण काही खेळाडू चांगले आहेत. या संस्थांनी आपले जे खेळाडू जास्तीत जास्त कसे परदेशात जातील आणि तिथं खेळतील हे जर प्रयत्न केले तर निश्चितच आपल्या खेळाडूंचा दर्जा सुधारेल आणि आपल्याला ती संधी मिळू शकते.
1: तर आणखीन एक प्रश्न पुढचा थोडा की कोलकात्यामध्ये जे क्लब फुटबॉल वगैरे चालतात ते भारतात इतरत्र दिसत नाही, किंवा बंगाल साईडला, पश्चिम बंगाल वगैरे त्या साईडला बघितलं तर आपण फुटबॉल जे माहेर घर म्हणता येईल असं.
0: हो, बरोबर आहे. निश्चितच निश्चितच तसं आहे. गोव्यात पण आहे, गोव्यानी पण गोव्याचं फुटबॉलचं जे फुटबॉलचा खेळ आहे गोव्यानी सुद्धा चांगलं प्रमोट केलेलं आहे, ते चांगले खेळाडू आहे. कलकत्त्याचं तर आहेच, कलकत्त्याला पहिल्यापासून ही प्रीमियर लीग स्वातंत्र्य पूर्वीपासून ही प्रीमियर लीग सुरू आहे, ती अजूनही चालू आहे आणि आता आपण देखील

0: सीएल हे चालू केलेलं आहे ना, जसं क्रिकेटमध्ये आयपीएल आहे तसं फुटबॉल प्रीमियर लीग सुद्धा सुरू केलेली आहे, परंतु तेवढा त्याचा त्याला एक्सपोजर पाहिजे तेवढं मिळत नाहीये.
1: बरोबर.
0: त्यात इथं अंबानी वगैरे यांच्या माध्यमातून सुद्धा काही प्रयत्न केले जाते.
1: बरोबर. आपल्या प्रश्न भरपूर आहे आपल्याकडे,
0: हो
1: वेळ कमी आपल्याकडे, आपण पुढच्या भागात भेटूया. बाकीशी गप्पा मारल्यात आणि फुटबॉल नक्की भारतात काय चाललो आणि जागतिक विश्वचषक स्पर्धेतलं आपण त्याचं विश्लेषण केलं. आपण पुढच्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत
0: थँक्यू व्हेरी मच सर.
1: चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
0: थँक्यू व्हेरी मच.
2: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: ऐकूया आशा भोसले आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार अन्नू मलिक. हे गीत आहे चमत्कार या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हे गीत आपण ऐकणार आहोत चोरों की बारात या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल,

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: बंधे हात या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, संगीतकार राहुल देव बर्मन, मन्नाडे आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

Turbo!

0: भाई गवाह अब का होगा,
1: दिल तो भाई गवाह अब का होगा।
0: हे हे धोखा दे गवाह अब का होगा रे
1: धोखा दे।
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का, किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर।
3: कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिवर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात। गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया दफा 302 या चित्रपटामधलं।

0: दादी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया अकलमंद या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: KK आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातलं देवदास या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार नसरत बद्र आणि समीर, संगीतकार इस्माईल दरबार.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: गीत आपण ऐकणार आहोत बाय हात का खेल, या चित्रपटामधलं अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होतं. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होतं. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300020888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.

कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मेरी जुबान या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि संगीतकार अनु मलिक यांच्या आवाजात.

कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. हलाल की कमाई या चित्रपटामधलं शब्दरचना अंजान यांची, संगीतकार बप्पी लहिरी, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होतं. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होतं. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होतं दोघंही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते.

0: काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं,
1: आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग?
2: आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली,
1: तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं
2: पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही.
1: कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

सोनी कोमी यांचं संगीत असलेलं वर्मा मलिक यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे खून की टक्कर या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ये मिस्टर सोहनलाल है और ये मेरे चाचा है. अरे कहाँ?
4: पागल हो गए?
3: पागल? आज मैंने जिंदगी का सबसे बड़ा करिश्मा देखा है. रहमान, एक ही घर में एक ही वक्त मैंने एक शादी देखी है और एक मौत देखी.
4: किसकी शादी, किसकी मौत?
3: सोने की शादी.

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 2 47 26 26 आणि 75 586 26 611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे ग

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 वाजून 30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: वाजे.
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. तर मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात गीत प्रतिमा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम याद किया दिल ने कहा हो तुम याचं पुनःप्रसारण, सादरकर्ते धनंजय कुलकर्णी. रात्री 10 माझी कविता ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण प्रसारित होईल. रात्री 11-12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 प्रसारित होईल भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त नीलाताई इनामदार यांच्या आवाजात।
1: जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। मनोबोध मनाचे श्लोक क्रमांक 111। हिता कारणे बोलणे सत्य आहे, हिता कारणे सर्व शोधो निपाहे। हिता कारणे बंड पाषांड वारी, तुटे वाद संवाद तो ही तकारी। श्रीराम। श्रोते हो, या श्लोकात श्री समर्थ आपल्याला हिता कारणे सर्व शोधो निपाहे याचा अर्थ, केवळ मी सांगतो म्हणून तू विश्वास ठेवू नकोस, मी सांगतो त्यात तुझं हित आहे की नाही ते शोधून पहा असं आपल्याला सांगतात। अनेकदा काय होतं, स्वार्थापोटी लोक गोड बोलून आपल्या अहिताचं सांगतात, आपल्याला फसवू शकतात। आपण आपल्या आजूबाजूला वातावरणात बघतो, आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची असेल, दुकानात गेलो असेल तर सेल्समन किंवा दुकानदार त्याची वस्तू आपल्याला पटावी, आपण खरेदी करावी म्हणून अत्यंत गोड बोलत असतो, किंवा आपल्याला नको असलेली वस्तू सुद्धा तो आपल्याला घ्यावं म्हणून आग्रह करत असतो। त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टीमुळे सुद्धा आपलं हित काय आहे, आपलं अहित काय हे आपण बघितलं पाहिजे। आज समाजामध्ये व्यसनांना, वेडावाकडं खाण्याला, बाहेरच्या हॉटेलिंगला किंवा अनैतेला अनेक प्रतिष्ठा प्राप्त झाल्या आहेत। टीव्ही सिरियलमधनं ज्या गोष्टी घडतात, दिसतात, दाखवतात त्यांना उगीच प्रतिष्ठा मिळालेली आहे। या सर्व गोष्टी खरंच आपल्या समाजाच्या, आपल्या हिताच्या आहेत का? अश्लीलता आणि हिंसाचार यांनी भरले चित्रपट लोकप्रिय ठरतात, परिणामतः समाजामध्ये पण याचे सगळं प्रतिबिंब पडतंय किंवा समाजामध्ये पण हिंसाचार वाढत चाललाय। तेव्हा या नेमकी कोणत्या गोष्टी हिताच्या आहेत याचा आपण एक सामान्य माणसांनी, साधकांनी शोध घेतलाच पाहिजे। आणि या अशा परिस्थितीमध्ये आपल्या धर्म संस्थापनेसाठी जबाबदारी असलेले संत समाजामध्ये रूट होणं पाहणारे किंवा समाजामध्ये ज्याचा ट्रेंड बनतोय अशा गोष्टीच्या विरोधामध्ये बंड मोडून काढतात, आणि याला समर्थ बंड पाषाणवारी असे म्हणतात। आता मध्यंतरी असं बघा तुम्ही की अशा संतांचा, याचा काही लोकांचा आपल्या प्रतिभेचा, आपल्या वक्तृत्वाचा वापर करून जनतेची दिशाभूलही करतात। असं न होता खरं विद्वान लोकांनी आपल्या प्रतिभेचा आणि वक्तृत्वाचा चांगला वापर करावा, अवश्य करावा, पण जनतेची दिशाभूल करू नये। या हितकारी वादालाच सुखसंवादाचं मूल्य आहे। श्रोते हो, स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये जागोजागी व्याख्यान देताना दांभिक ख्रिश्चन मिशनरींना हिंदू धर्माचं जे चुकीचं चित्र उभं केलं होतं त्याचं त्यांनी कठोर शब्दात खंडन केलं आणि जागतिक स्तरावर हिंदू धर्माला न्याय मिळवून दिला। यासाठी स्वामीजींना करावी लागलेली वादावादी हिताकारणाचीच होती, म्हणूनच ती समर्थनीय आहे। आणि श्रोते हो, संतांना हे काम एकदाच करून भागत नाही तर पुन्हा पुन्हा करावं लागतं। श्रोते हो, आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये ज्या काही विशेष बाबी आहेत त्यात संवाद ही अतिशय मोलाची बाब आहे, त्यामुळे विविध क्षेत्रे भारतीयांना सहज उपलब्ध झाली आहे। आज सॉफ्टवेअर सेवा निर्यातीमध्ये अमेरिकेनंतर भारताचाच अग्रक्रम आहे। एखादी गोष्ट झटपट दर्जेदार करायची असेल तर संगणकाशी संवाद साधावाच लागतो। संगणक पॉवर पॉईंटच्या आधारे हा सुखसंवाद अधिक क्रांती करणार आहे। हे डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करताना आपल्याला संगणकाशी संवाद साधावा लागतो आणि मग हा संगणकातून संवाद साधला जातो। आजच्या काळात माणसाला संवादासारखा दुसरा गुरु नाही। या संदर्भामध्ये जगातील सर्वात श्रीमंत आणि संगणक विश्वाचा अधिपती असलेल्या बिल गेट्सनी भारतीय उद्योगपतींशी जो विनम्र संवाद साधला ना, त्याने मात्र सगळ्यांनाच मोहित केलं। हा त्यांच्या संवादातली आत्मनिर्भरता एकदम विनम्र होती। त्यांच्याशी संवाद साधताना बिल गेट्सना शेखर बजाज यांनी विचारलं की डिजिटल संपर्काचं प्रमाण वाढलं तर प्रत्यक्ष माणसांना भेटायचं आणि संवादाचं महत्व कमी होईल असं वाटतं का? त्यावर श्रोते हो, बिल गेट्स काय म्हणाले, डिजिटल संपर्क ही पूरक व्यवस्था आहे, फेस भेटीला पर्याय नाही. आणि माणसा माणसातला खरा डायलॉग आम्ही डिजिटलमध्ये कधीही आणू शकणार नाही, कारण मानवी संवादातलं चैतन्य हे अखेर चैतन्यच आहे. तेव्हा यातलं मर्म ध्यानात घेता संवाद किती अर्थपूर्ण आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून समर्थ जे म्हणतात ना की तुटे वाद संवाद तो हितकारी, तो सुख संवाद करावा, ते हेच. जय जय रघुवीर समर्थ.
0: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

वृत्त साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. आपकी फरमाइश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

श्रोते हो नमस्कार. गीत प्रतिमेच्या आजच्या या रेडिओ शो मध्ये आपलं स्वागत, मनापासून स्वागत. है ये कैसी डगर, चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. खरे मित्रांनो, हा आपला जगण्याचा प्रवास, जिंदगी का सफर. काय आहे हा प्रवास, कसा आहे हा प्रवास, न कुणाला कळाला, न कुणाला समजला. कुठून सुरू होतो हा प्रवास आणि कुठं संपतो हा प्रवास, हा सफर कोण जाणे. पण तो संपतो अशाच एके दिवशी, 19 जुलै 2012 याच दिवशी संपला एका सुपरस्टारचा प्रवास. होय, पहिला सुपरस्टार राजेश खन्ना. तब्बल 14 वर्ष झाली, पण आजही तोच करिश्मा आहे आणि आठवणी कितीतरी आहेत, शेकडो आहेत. पण तो सुपरस्टार मात्र नाही आहे, कारण वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते.

बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम। श्रोते हो, आज असाच एक सलाम, असाच एक नमस्कार आपण करतो आहोत राजेश खन्ना नावाच्या हिरोला, एका लिजेंडला, एका दंतकथेला। जतीन खन्ना हे त्यांचं खरं नाव। आकर्षक व्यक्तिमत्व, बोलका चेहरा आणि भावुक डोळे असलेला हा तरुण रुपेरी पडद्यावर अवतरला। अवतरला काय, अक्षरशः राज्य केलं त्यानं सिनेमासृष्टीवर। राजेश खन्ना बनून काका, होय याच काकाला आज रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि काकांच्या तमाम चाहत्यांचा सलाम। होय आणि एक फरियाद सुद्धा, काका कहाँ हो, कहाँ आवाज दे तुमको।

माणसं चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मतात म्हणे, तसे काही ऍक्टर सोन्याचं नशीब घेऊन येतात तिथं। राजेश खन्ना तसेच होते, प्रचंड लोकप्रिय, प्रसिद्धी, पैसा, चाहत्यांचं उदंड प्रेम, धोधो चाललेले पिक्चर्स, फिल्मफेअर अवॉर्ड्स, यशाच्या अगदी शिखरावर होते ते। चाहत्यांच्या गळ्यातला ताईत होते ते। फॅन मेल आणि फॅन फॉलोईंग ही तर इतकी प्रचंड होती की अजून तशी फॅन मेल आणि फॉलोईंग कुणाच्या वाट्याला कदाचित आली नसावी। त्यांचे फॅन्स रक्तानं पत्र लिहित त्यांना, आणि तरुणी त्या तर त्याच्या गाडीवर लिपस्टिकच्या ओठ्याने किस करीत, सगळी गाडी अक्षरशः भरवून टाकीत म्हणे त्या लिपस्टिकने। खरंच प्रेमवेडी असत, प्रेमवेडी असतात हे आशिक, कारण प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है।

मित्रांनो, राजेश खन्ना म्हणजे फॅशन आयकॉन. कपडे, गॉगल, गुरुशर्ट, जे जे राजेश खन्ना करणार त्याची क्रेज होणार, त्याचं अनुकरण होणार. तरुणाईचा आयडॉल होते ते, तारुण्याची झिंग होता राजेश खन्ना. जवानी, स्टाईल आणि मोटरसायकल, जणू वेगात निघाला होता तो गात गात. क्या जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना.

0: खरे मित्रांनो, इथं काय होईल काही सांगता येत नाही. आखरी खत हा राजेश खन्नाचा पहिला चित्रपट, पहिला पिक्चर, नाव आखरी पण चित्रपट पहिला. सुरू झाला मग 101 हिट सिनेमांचा सिलसिला, सगळे तुफान चालले. पहा हा, एकाच लाईनीमध्ये 17, होय तब्बल 17 यशस्वी चित्रपट देणारा हा एकमेव ऍक्टर. राजेश खन्नाचं हे रेकॉर्ड अजून कुणीच तोडू शकलेलं नाही. पहा ना, आराधना, द ट्रेन, सच्चा झूठा, सफर, आन मिलो सजना, कटी पतंग, आनंद, मर्यादा, हाथी मेरे साथी, छोटी बहू आणि हो अमर प्रेम. अहो, अख्खी बॉलिवूड थक्क झाली होती, विचार करत होती, ये क्या हुआ, कैसे हुआ,
1: ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए.

आनंद होय 1971 चा आनंद. मित्रांनो, हा आनंद ऋषिकेश मुखर्जींचा होता, सलील चौधरींचा होता, पण तो सर्वात जास्त काकाचा होता, राजेश खन्नाचा होता. बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं, असं सांगणाऱ्या आनंदचा होता तो. आनंदनं राजेश खन्नाला एक वेगळीच उंची, एक हाईट मिळवून दिली. बिग बी समोर असतानाही आनंद, नमक हराम यासारख्या चित्रपटांमध्ये राजेश खन्नानं करून दाखवलं, कर दिखाया. खरंच बडी मुश्किल से ऐसे लोग, ऐसे दोस्त मिलते हैं.

आशीर्वाद हा राजेश खन्नाचा बंगला. हा बंगला त्याला प्रचंड लकी ठरला. राजेंद्र कुमारकडून त्याने तो घेतला होता आणि याच बंगल्यात त्याला भरपूर यश, प्रसिद्धी आणि चाहत्यांचा आशीर्वाद मिळाला, प्रेम मिळालं, एक वेगळी अदा, डॅशिंग, दिलखेचक डायलॉग्स, आय हेट टीयर्स पुष्पा, मस्त गाणी. किशोर कुमार आणि राजेश खन्ना हे म्हणजे अगदी एक दुजे के लिए. 112 वर गाणी आहेत या दोघांची. पण जिथं उंची संपते ना मित्रांनो, तिथंच उतार सुरू होतो, डाऊनफॉल. मे 2012 पासूनच त्यांची तब्येत उताराला लागली. काकाच्या प्रसिद्धीला उहोटी लागली, जणू संध्याकाळ झाली.

0: 14 जुलै 2012 याच दिवशी राजेश खन्नाला ॲडमिट केलं गेलं लीलावती हॉस्पिटलमध्ये. कॅन्सरचं निदान तर झालं होतंच आणि अखेर 18 जुलैला या सुपरस्टारने त्याच्या चाहत्यांचा आणि या जगाचा निरोप घेतला. त्यांचे शेवटचे शब्द होते, टाइम इज अप, पॅक अप. मौत तू एक कविता है,
1: मौत तू एक कविता है, मुझसे कविता का वादा है मिलेगी मुझको. डूबती नब्जों में जब दर्द को नींद आने लगे, जर्द सा चेहरा लिए चांद उफक तक पहुंचे, दिन अभी पानी में हो रात किनारे के करीब, ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन, जिस्म जब खत्म हो और रूह को जब सांस आए, मुझसे कविता का वादा है मिलेगी मुझको.
0: श्रोते हो, पॅकअप करून काका निघून गेले. त्याला आज 14 वर्ष होत आहेत, पण आजही रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि काकाच्या जगभरातल्या फॅन्सला, जगभरातल्या चाहत्यांना अजूनही ऐकू येतात तेच डायलॉग्स, तीच अदाकारी आणि तेच निरोपाचे शब्द. मैं चला, मैं चला.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात राखी और हातकडी या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: शंकर जयकिशन यांच्या संगीताने सजलेलं आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूयात. चित्रपट आवारा.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत बहुरूपिया या चित्रपटामधलं अंजान यांची गीतरचना. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार उषा खन्ना यांच्या आवाजात.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253 2746 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात, ऐसा भी होता है या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे SH बिहारी यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
1: कार्यक्रमात आता ऐकूया दिवार या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात मन्नाडे यांच्या आवाजात.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादरकर्त्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अंगण या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत। गीताला संगीत आहे सौनिक ओमी यांचा आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजात।

0: चलनी पड़ी वो चाहतीनी पे लेकर निकलनी पड़ी।
1: आई वडिलांचे स्वप्न, मुलांचे भविष्य आणि आपल्या कुटुंबासाठी स्वतःचं घर, हे स्वप्न साकार करण्यासाठी विश्वास बँक तुमच्या सोबत आहे। आकर्षक गृह कर्ज योजना, रुपये 25 लाखांपर्यंत कर्जावर फक्त 8.99% व्याजदर, रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी फक्त 10% व्याजदर, सोपी कागदपत्रे, जलद प्रक्रिया। आजच आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा 9130202088। घराचे स्वप्न पूर्ण करणारी बँक विश्वास बँक।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: याद किया दिल ने कहा हो तुम, झूमती बहार है कहा.
3: नमस्कार रसिक श्रोता, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिल ने कहा हो तुम. आजच्या या सेगमेंटमध्ये आज आपण भारतातील पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या एका गाण्याच्या मेकिंगची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. याचं कारण असं, आज आहे 18 जुलै 2012, या दिवशी सुपरस्टार राजेश खन्ना यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करतोय. मित्रांनो, राजेश खन्ना आणि किशोर कुमार या दोघांचं कॉम्बिनेशन अफाट होतं. अफाट शब्दच इथे योग्य आहे. या दोघांचं आराधनापासून खरं लक सुधारलं असं म्हणता येईल. आणि त्यानंतर राजेश खन्नाच्या यशाला मोठा हातभार लावला तो किशोर कुमार यांच्या स्वरांनी. त्यानंतर अमर प्रेम, कटी पतंग, अपना देश आणि भरपूर महबूबा, अगर तुम न होते, ह्या सगळ्या सिनेमापर्यंत कुदरतची गाणी खूप चांगली होती राजेश खन्नाची. ही सगळी गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का किशोर कुमार आणि राजेश खन्ना यांचं पहिलं गाणं कोणतं होतं? आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की आराधना या चित्रपटातलं पहिलं गाणं होतं, पण तसं नाही आहे. आराधनाच्या आधी राजेश खन्नासाठी किशोर कुमारने पार्श्वगायन केलं होतं. हे गाणं कोणतं होतं आणि हे गाणं किशोर कुमारकडे आलं कसं, हा एक खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे. मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार राजेश खन्नाच्या यशात त्याच्या अभिनयासोबतच त्याच्यावर चित्रित गाण्यांचा देखील फार मोठा वाटा आहे. किशोर कुमार आणि राजेश खन्ना हे कॉम्बिनेशन त्या काळातील जबरदस्त हिट असं होतं. बऱ्याच जणांना आराधना हा चित्रपट या दोघांचा पहिला चित्रपट वाटतो, पण तसे नाही. राजेश खन्नावर चित्रित असलेलं पहिलं गाणं जे किशोर कुमारने गायलं होतं ते आराधनाच्या आधी खामोशी या चित्रपटासाठी होतं. आणि गाण्याचे बोल होते वो शाम कुछ अजीब थी. हे गाणे राजेश खन्नासाठी किशोर कुमारने कसे गायले आणि हे गाणं किशोर कुमारकडे कसं आलं, कारण तुम्हाला माहिती आहे का की हे गाणं खरं तर आधी हेमंत कुमार गाणार होते, पण किशोर कुमारनं आग्रह करून गाणं स्वतःसाठी किशोर कुमारकडून गाऊन घेतलं आणि तिथून किशोर कुमार आणि राजेश खन्ना हे कॉम्बिनेशन सुरू झालं, जे प्रचंड हिट झालं. पुढची 2 दशकं ह्या दोघांनी प्रचंड गाजवली होती. तर या गाण्याचा असा एक इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. मित्रांनो, ख्यातनाम बंगाली दिग्दर्शक आसिफ सेन यांनी आपल्याच एका बंगाली चित्रपटाचा रिमेक 60च्या दशकाच्या उत्तरार्धात करायचं ठरलं. या चित्रपटाची निर्मिती गीतांजली पिक्चर्स म्हणजे हेमंत कुमार यांची होती, संगीतकार हेमंत कुमार यांची. या चित्रपटाचे नाव होते खामोशी. या चित्रपटात राजेश खन्ना, वहिदा रहमान आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट कृष्णधवल होता. मित्रांनो, त्या काळात खरं तर म्हणजे कलर सिनेमाचं सुरुवात झाली होती, 10 वर्ष झाली होती येऊन, पण सिनेमाचं बजेट आणि यापेक्षाही या सिनेमातली जी भावोत्कटता आणखी गडद रीतीने प्रेक्षकांसमोर यावी म्हणून कदाचित हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट ठेवला असावा असं मला वाटतं. या सिनेमाचे सर्व चित्रीकरण कलकत्ता येथे झाले होते. सर्व युनिट कलकत्त्याला पोचले. तेव्हा एका गेस्ट हाऊसमध्ये राजेश खन्नाची राहायची सोय केली होती. गुलजार यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली होती. ही गाणी जेव्हा कलकत्त्याला पोचली तेव्हा या गाण्यावर विस्तृत अशी चर्चा सर्व कलाकार मंडळींमध्ये होत होती. या मीटिंगमध्ये या मीटिंगच्या नंतर आपल्या रूममध्ये राजेश खन्ना इतर कलाकारांशी बोलताना असं म्हणाला की मला माझ्यावर चित्रित असलेलं वो शाम कुछ अजीब थी गाणं हेमंत कुमारने गाऊ नये असं वाटतं. ही बातमी हेमंत कुमारपर्यंत कशी तरी पोहोचली. दुसऱ्या दिवशी सकाळीच राजेश खन्नाच्या रूमची बेल वाजली. राजेश खन्नाने दार उघडले तर दारात 6 फूट उंचीचे संगीतकार हेमंत कुमार उभे होते. राजेश खन्नाला खूपच ऑकवर्ड वाटले, कारण राजेश खन्ना तेव्हा काही सुपरस्टार झालेला नव्हता आणि हेमंत कुमार हे या चित्रपटाचे निर्माते होते. दुसरं ऑकवर्ड वाटण्याचं कारण, कारण तेव्हा राजेश खन्ना सिगारेट पीत होता, त्याने पटकन सिगारेट विझवली. पण हेमंत कुमार म्हणाले, राहू दे राहू दे, मी या इंडस्ट्रीतलाच आहे, मला या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत, डोंट वरी. हेमंत कुमार चित्रपटसृष्टीतील एक सिनियर म्युझिक डायरेक्टर होते, चित्रपटाचे निर्माते होते, त्यामुळे राजेश खन्ना त्यांना म्हणाला, दादा तुम्ही मला बोलवून घ्यायचं, तुम्ही स्वतः यायचे इथे कष्ट का घेतले? त्यावर हेमंत कुमार म्हणलेले, काही होत नाही, मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. मी असं ऐकलं आहे की या चित्रपटातील एक गाणे जे तुझ्यावर चित्रित आहे ते गाणे मी गाऊ नये असं तुझं मत आहे, हे खरं आहे का? आता राजेश खन्ना मात्र लज्जित झाला. तो म्हणाला, दादा तसं काही नाही, पण मला असं म्हणायचं होतं की हे गाणं जर दुसऱ्या कोणी गायकाने गायलं तर मला आवडलं असतं. त्यावर हेमंत कुमार म्हणाले की तुला हे गाणं रफीच्या आवाजात हवं आहे का? कारण तोपर्यंत राजेश खन्नावर प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटातील गाणी मॅक्सिमम रफी यांनीच गायली होती. तेव्हा त्यांनी विचारलं, हे गाणं रफीने गावं असं तुला वाटतं का? तेव्हा राजेश खन्ना म्हणाला, नाही, हे गाणं किशोर कुमार यांनी गावं असं मला वाटतं. तेव्हा हेमंत कुमार म्हणाला, अरे पण किशोर कुमारने आजवर तुझ्यासाठी एकदाही पार्श्वगायन केलेलं नाही. त्यावर राजेश खन्ना म्हणाला, बरोबर आहे, पण या गाण्यातील भावना किशोर कुमारच्या भावस्पर्शी स्वरामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने येतील असे मला वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता, शेवटी तुम्ही सिनियर आहात आणि चित्रपटाचे निर्माते आहात. राजेश खन्नाचा नम्रपणा हेमंत कुमार यांना आवडला. ते म्हणाले, काही काळजी करू नको, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल, मी आजच मुंबईला किशोर कुमारशी बोलतो आणि हे गाणं त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करतो. त्या पद्धतीने किशोर कुमारला कॉन्टॅक्ट केलं गेलं आणि हे गाणं किशोर कुमारच्या आवाजामध्ये रेकॉर्ड झालं. या गाण्याचे बोल होते, वो शाम कुछ अजीब थी, अतिशय भावस्पर्शी स्वरामध्ये किशोर कुमार यांनी गायलं होतं आणि हे गाणं ऐकतानाच आपल्या डोळ्यापुढे नावेमध्ये राजेश खन्ना आणि वहिदा रहमान येतात आणि हे गाणं तुम्हाला चटकन आठवतं. राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं किशोर कुमारचं हे पहिलं गाणं होतं जे सुपरहिट ठरलं. राजेश खन्ना आणि किशोर कुमार या जोडीचा जबरदस्त हंगामा या गाण्यापासून सुरू झाला. मित्रांनो, त्यानंतर आराधनातली गाणी तर प्रचंडच गाजली. तेव्हापासून किशोर कुमारचं सुद्धा मेकओव्हर झाला आणि तो देखील गाण्यातला सुपरस्टार झाला. किशोर कुमार आणि राजेश खन्ना यांनी पुढची 2 दशकं रसिकांची करमणूक केली. पण किशोर कुमारचं पहिलं गाणं हेमंत कुमार यांनी गाऊन घेतलं होतं, वो शाम कुछ अजीब थी. मित्रांनो, हा किस्सा बिना का गीतमालाचे अमीन सयानी यांनी एकदा हेमंत कुमार यांची मुलाखत घेतली होती, त्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता. मित्रांनो, आज 18 जुलै राजेश खन्ना यांचा स्मृती दिन, आपण सकाळपासून त्यांची गाणी ऐकत आहोत. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते रेडिओ विश्वास नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.

इंतकाम या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून वूल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती? कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होतं दोघंही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र यांचं गीत आशा भोसले यांनी गायलेलं मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 9604178961 आणि गणेश सोमवंशी 8380016508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

0: मॅजिक
1: रात्रीचे 10 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, माझी कविता या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत विद्या रानडे यांच्या कविता. विद्याजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार मंडळी, मी विद्या रानडे. माझ्या काही स्वरचित कविता सादर करीत आहे. नमस्कार. मे महिना आला की कैरी, आंबे, जांभळे आणि करवंदांची वाट पाहणे सुरू होते. कैऱ्या तर मीठ तिखट लावूनही पुढे फस्त करतात, मात्र बायकांना वर्षभरासाठी कैरीचे लोणचे करण्याचे वेळ लागतात. तर माझी कविता या कैरीच्या लोणच्यासाठी. शीर्षक आहे कैरी लोणचे. मंडईमध्ये कैऱ्यांच्या त्या आकर्षकशा राशी होत्या. मंडईमध्ये कैऱ्यांच्या त्या आकर्षकशा राशी होत्या. पाहतात त्या गर्द हिरव्यांना पाणी सुटले तोंडाला ना. पाहतात त्या गर्द हिरव्यांना पाणी सुटले तोंडाला ना. कैऱ्या घेतल्या आले सदने, स्वच्छ केल्याने घेता पुसून. कैऱ्या घेतल्या आले सदनी, स्वच्छ केल्याने घेता पुसून. लहान मोठ्या फोडी केल्या, मीठ लावले बाजू केल्या. लहान मोठ्या फोडी केल्या, मीठ लावले बाजू केल्या. अर्धी वाटी राई घाली, त्यातच मेथी ती कुटलेली. अर्धी वाटी राई घाली, त्यातच मेथी ती कुटलेली. लाल तिखटही त्यात घातले, सिद्धत सारे आता झाले. लाल तिखटही त्यात घातले, सिद्धत झाले आता झाले. दोनच वाट्या तेल पुरेचे, त्यात मोहरी तडतडत असे. दोनच वाट्या तेल पुरेचे, त्यातच मोहरी तडतडत असे. हिंग भरपूर वास दरवळे, सारे सारे जमून आले. हिंग भरपूर वास दरवळे, सारे सारे जमून आले. लाल भडक अंतविष्ट झाले, लोणचे ते पाणी सजले. लाल भडक अंतविष्ट झाले, लोणचे ते पाणी सजले. एक किलोची कृती असेही, एक किलोची कृती असेही करा तुम्ही ने द्या मजलाही. करा तुम्ही ने द्या मजलाही. उन्हाळा वाढतच असतो, मग थंडगार पेय पिण्याकडे आणि थंड पदार्थ खाण्याकडे कल असतो. आता आपण खाऊया थंडगार दहीवडा. दहीवडा, मग दहीवडा म्हणे तो मसी. मग दहीवडा म्हणे तो मसी, माझी ग कृती कान सांगसी. मग दहीवडा म्हणे तो मसी, माझी ग कृती कान सांगसी. थांब जरा तू विचार करते, नीट सांगण्या शब्द शोधते. थांब जरा तू विचार करते, नीट सांगण्या शब्द शोधते. आता ऐका कृती सांगते, आता ऐका कृती सांगते. लक्ष नीट द्या परत न सांगे. आता ऐका कृती सांगते, लक्ष नीट द्या परत न सांगे. उडद डाळ घ्या वाटी भरती, धुवून ठेवा रात्री मगती. उडद डाळ घ्या वाटी भरती, धुवून ठेवा रात्री मगती. सकाळ होता नीट रुबवा, पसरट भांड्यामध्येच घाला. सकाळ होता नीट रुबवा, पसरट भांड्यामध्येच घाला. फेटा याला मग करा सुरू, फेटत फेटत मग आवा भरू. फेटा याला मग करा सुरू, फेटत फेटत मग हवा भरू. मीठ जरासे त्यातच घाला, कढईमध्ये मग तेलाला. ठेवा आता मग उकळाया, आत जराशी कमीच करूया. मीठ जरासे त्यातच घाला, कढईमध्ये मग तेलाला. ठेवा आता मग उकळाया, आत जराशी कमीच करूया. वडे लागले लाल व्हावया, वडे लागले लाल व्हावया. उतरा ठेवा गार कराया. पाण्यासाठी दुसरे भांडे घाला आता, त्यामध्ये वडे. वडे लागले लाल वावया उतरा ठेवा गार कराया पाण्यासाठी दुसरे भांडे घाला आता त्यामध्ये वडे वेळ जरासा जाऊ द्यावा वेळ जरासा जाऊ द्यावा दाबून हळू तो काढावा दाबून हळू तो काढावा आता करूया सिद्ध दयाला साखर घालू घुसळू त्याला साखर घालू नि घुसळू त्याला ताटणीत घ्या दही वड्याला मिरपूड वरी चाट मसाला ताटणीत घ्या दही वड्याला मिरपूड वरी चाट मसाला सजरी थाळी द्या साऱ्यांना कापूस वडे सारे खाना सजरी थाळी द्या साऱ्यांना कापूस वडे सारे खाना कापूस वडे सारे खाना धन्यवाद.
0: श्रोते हो माझी कविता या कार्यक्रमात आपण ऐकत होतो विद्या रानडे यांच्या कविता आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा

0: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया पाकीजा या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत रचना कैफे आझमी यांची आणि या गीताला संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: ऐकूया योगेश गौंड यांची गीतरचना एस पी बालसुब्रमण्यम आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीत आहे निखिल विनय यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत शोर और शांत या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया कटी पतंग या चित्रपटामधली.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात समीर यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण. हे गीत आहे दिल तेरा आशिक या चित्रपटामधलं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. नौशाद यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे शकील बदायनी यांचं. चित्रपट आहे दिल दिया दर्द लिया.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना. हे गीत ऐकूया बरखा बहार या चित्रपटामधलं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत समझौता या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं मर्यादा या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं अनुराग या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाऊनलोड

0: करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे कर्तव्य या चित्रपटामधलं. शब्दरचना वर्मा मलिक यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: आपण ऐकलं बरसात या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत होतं शंकर.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं पोंगा पंडित या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत. शब्दरचना SH बिहारी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकूयात अवलाद या चित्रपटामधलं.

0: भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दावत या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे बिपिन बाबुल यांनी।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत, राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना. हे गीत ऐकूया गेहरी चाल या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी.

0: संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूयात अंगण या चित्रपटामधलं.

0: धंदा वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत, मोठी प्रगती.
2: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार सचिन देवबर्मन, चित्रपट आराधना.

0: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत किंमत या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
0: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: ऑडिओ विश्वासायका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300020888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

कुटुंबाचा घनभर स्वर तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: Breakfast Time Check. Time
1: Check. रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380106508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटस स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

नमस्कार. तीर्थरूप संतांच्या अभंग गंगेच्या काठावर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, सूर असोत की शब्द, एकदा का त्यांना परमात्म्याच्या आळवणीचा छंद लागला की दोघेही अनंताचे प्रवासी होतात. भागवत धर्मीय संतांच्या परंपरेत ज्यांचं स्थान एखाद्या अढळ ध्रुवताऱ्याचं आहे, ज्यांनी पिठू माऊलीची उपासना दूर पर्वतावर समाजाशी फटकून न करता समाजातूनच देवत्व जागृत करण्याचा ध्यास घेऊन केली, जनार्दन स्वामींच्या चरणांची निष्ठा जोपासून हे एका जनार्दन जनता जनार्दनाशी एकरूप झाले, ते हे संत एकनाथ, ज्यांनी प्रपंचाची पंढरी केली आणि भोवतीच्या कोलाहलाचा एकांत केला आणि श्रमाचं रूपांतर ध्यानात केलं, ज्ञानाला तर्काहूनही करुणेची जोड दिली, ते संत एकनाथ. त्या एकनाथांचं ध्यान आणि मन उन्मन करणारा हा पंढरी राय आहे तरी कसा, पाहूया.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत मोठी प्रगती.

ही फरमाइश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.